खूप वेळेला आपल्याला असा संभ्रम होत असेल, आपल्याला जे वाटतंय तेच नेमकं माऊलीने त्या काळात त्या वयामध्ये कशा पद्धतीनं ते व्यक्त केलं असेल, विरह किती आतून असेल। मग पुढची सुद्धा ओळ म्हटल्यानंतर आपल्याला आपलंच साधर्म्य कुठेतरी वाटत राहतं। विरहाचा दाह सोसत असताना अचानक घराच्या छपरावरती कावळा येऊन ओरडायला लागतो, आपलं जसं मन आशेनं थरारून उठेल माऊलींचं मन तसंच आशेनं थरारून उठतं। वियोगानं व्याकुळ झालेली ती विरहिणी कावळ्यालाच आपली व्यथा सांगायला लागते, म्हणते पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकून गे माय सांगत आहे, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मळवी न पाहू। कावळ्याला विनवणी करते, बाळ्या कावळा माझ्या जीवीचा जीवलग घरी येण्याचा शुभ शकून तू सांग, तू जर मला माझ्या सावळ्याची भेट घडवणार असशील तर मी तुझे पाय सोन्याने मळवीन, तुला खायला दही भाताची उंडी देईन। हे पा, आपण ज्या पद्धतीनं विरहात माणूस निष्पाप होतो की त्याला निसर्गातील एखा साधा पक्षीसुद्धा भगवंताचाच निरोप घेऊन आलेला दूत वाटायला लागतो, हा भक्तीचा महिमा, ही ती आत्म्याची हाक। पहिलं तो गे आपण गेल्याच कार्यक्रमात ऐकवलं म्हणून फक्त आत्ता लगेच त्याची सुरुवात नाही झाली, पण इथूनच पुढचा जातो मार्ग। कावळ्याचा तो शकून मनात उठणारी आशेची लाट पुढे काय होते, अवचिता परिमळू झुळ कलाळू माळू मी म्हणे गोपाळू आला गे माये। अचानक वाऱ्याची एक मंद झुळूक येते, त्या चंदनाचा तुळशीचा सुगंध असतो। विरहिणी दचकून उठते, बावरत बाहेर येते, तिला वाटतं माझा गोपाळ आला, पण समोर पाहते तर तो भक्त भास असतो। सावळ्या श्रीकृष्णाच्या लावण्य मनोहर रूपाचा हा भास त्या मनातील विरहाचा दाह अधिक भडकवतो। सख्यांना ती विनंती करते, लवकरात लवकर माझ्या सावळ्या सारंगधराची भेट घडवून आणा, कारण या विरहाने माझी काया वाचा आणि मन पूर्णपणे वेधून गेलंय।

खरं तर या विराण्या त्याच्यापुढे खरं तर घनुवाजे गुणगुणा यायला हवं, पण 5:42 झालेत श्रोते. माऊलींच्या विराण्या विराळाचा दाह सावळ्याच्या रूपाची तळमळ आठवण्याचं कारण आजच्या तिथीकडे लक्ष दिलं तर आपल्याला कळेल. आज आहे राधाष्टमी, होय भाद्रपद शुक्ल अष्टमी, म्हणजे श्रीकृष्णाच्या प्राणप्रिय आनंदाची आणि भक्तीची साक्षात मूर्ती असलेल्या राधामाईचा जन्मोत्सव. अगदी बरोबर 15 दिवसांनी आधीची अष्टमी आपण कृष्णाष्टमी म्हणून साजरी करतो आणि आत्ताची आजची अष्टमी ही राधाष्टमी. माऊलींच्या अभंगात विरहाची ती परमावधी आपल्याला दिसते. त्या विरहाचा समर्पणाचा पहिला नितांत सुंदर स्त्रोत म्हणजे राधा, नाही का? आजच्या पवित्र दिवशी राधेचं स्मरण करणं म्हणजे भक्तीच्या मूळ गंगेत स्नान करण्यासारखं. उत्तर भारतात ज्यांना राधा म्हटलं जातं, आपल्याकडे परंपरेत, लोकपरंपरेत, संत परंपरेत, संत वाङ्मयात, पंढरपूरच्या कथेत अतिशय आपुलकीनं राही म्हणून पुजलं जातं. पंढरपुरातील आख्यायिका सांगते की एकदा श्रीकृष्णांच्या सोबत राधेला पाहून रुक्मिणी माता रुसून निघून आल्या. दिंडीर वनात त्यांची तपश्चर्या सुरू झाली आणि साक्षात विठुराया कृष्ण पंढरपुरात आले. विटेवर उभे राहिले, भक्तीचा महिमा असा, जिथे कृष्ण तिथे त्यांची आनंद शक्ती राही असणारच. आणि म्हणून पंढरपुरात विठुरायाच्या मंदिराजवळ रुक्मिणी मातेच्या सोबतच राहीचे स्थान

सुद्धा तेवढंच श्रद्धेनं जपलेलं. राही रखमाबाई राणी या सकळा अशी आपण अभंगात किंवा भजनात आरतीत ओळ म्हणतो. राधामाईच्या बद्दल आणखीन तीन चार गीतांचा समावेश आपण करणार आहोत. अगदी तुमच्या पसंतीचं पहिलं गीत

आपल्याकडे नेहमी प्रश्न विचारला जातो, राधा आणि कृष्णाचं नेमकं नातं काय? श्रोत्यो, राधा आणि कृष्ण म्हणजे दोन वेगवेगळे देह नव्हतेच. जर श्रीकृष्ण परब्रह्म आहे तर राधा त्यांची अलादिनी शक्ती, म्हणजे त्यांना आनंद देणारी ऊर्जा. शरीरातून जसा आत्मा वेगळा करता येत नाही किंवा सूर्यापासून जसा प्रकाश वेगळा करता येत नाही, तसं कृष्णापासून राधेला वेगळं करता येत नाही. राधेनं कृष्णावरती जे प्रेम केलं त्यात कुठली अट नव्हती, कुठलाही हक्क किंवा कुठलंही मागणं नव्हतं. तिथे होती निष्काम भक्ती, तिथे होता महाभाव. अनेक मंडळींना वाटत असेल कालनिर्णयमध्ये दुर्गाष्टमी आहे, आपण गुगल करू शकतो राधाष्टमीच्या संदर्भात. अनेक ठिकाणी तसा उत्सव केला जातो, अनेक ठिकाणी तसा उपवास केला जातो. महाराष्ट्रातच नाही, राजस्थान किंवा उत्तर प्रदेश याच्यामध्ये प्रामुख्याने जिथे राधेची मंदिरं आहेत, जिथे भक्तिभावानं पूजलं जातं, तिथे तिथे आजची अष्टमी ही राधाष्टमी म्हणून मानली जाते. एक छान गोष्ट आहे, फक्त ती पुढच्या गीतानंतर सांगतो.

पोच देऊया प्रिय श्रोत्यांना. अनुया देवळे, महेंद्रबाई आगाशीवन, सुनीता निमकर, अविनाश दिवेकर, निशा लोहार, प्रमोद जोशी, वसुमती ठोसर, जगन्नाथ केदारे, अरुण आघाडी, दीनानाथ पेडणेकर, शंकर साठे यांचा फोनद्वारे संपर्क झाला. निशिकांत जोशी, प्रमोद चिंचोलकर, सुभाष चव्हाण, अनंत कानडे, मधुसूदन जोशी, विक्रम आणि विद्या आठवले, विश्वनाथ छत्रे, रत्नाकर भालेकर, शिरीष बेलसरे, महेंद्र चव्हाण, विनय जोग, अर्चना जोगळेकर, रामदास तांबे, मधुकर रुपनवर, विठ्ठल मसलेकर, किशोर पेडणेकर, चंद्रशेखर मुळेकर, डॉक्टर संजय सिंग राजपूत, संजय पाटील, उषा पाटील, सुधीर दत्त मुणगेकर, सुरेश बावकर, जयश्री आणि नित्यानंद पाटील, किरण चौधरी, मंगेश जोशी, विद्याधर कुलकर्णी, वृंदा जाधव, श्रुती भावे, संदीप पराडकर, मंगेश म्हात्रे, गौतम भिंगारडे, के जे कामत सर, चित्रा कर्वे, ईश्वरदास शेट्टी, भीमराज मेहर, इंदुराव शेवाळे, सुहास कुलकर्णी, भूषण पाटील, चित्रा मांडके, गोपाळ मेढेकर, आशा गणेश सोनावणे, सद्गुरु वाडी, विवेक आणि स्मिता नेवळकर, मुरलीधर रौंदळ, प्रमोद राऊत, यशवंत आडमुठे, वडोदराहून प्रशांत, नीलांबरी कुलकर्णी, प्रिया फाटक, निनाद होनराव, प्रदीप कुमार कोटलवार, सतीश मगर, शिवाजी दळवी, चंद्रकला आणि गजानन पाटील, सुजाता जोशी, मालिनी व राजेश दुतोंडे, अशोक शिंत्रे, बलभीम बाबळसुरे, जयेंद्र शहा, सुप्रिया रायकर, अर्जुन परब, सुनीता उत्तुरकर, सुरेखा पाटील, विलास जोशी, के राघव कुमार, स्मिता पालकर, बाळशिराम आणि योगिता जाधव, अनंत काळे, पूनम सोयतकर, विवेक ओगले, प्रज्ञा मानकामे, अनिल गावडे, मिलिंद शेटे, श्रीनिवास इंगणे, वीणा नाडकर्णे, श्रीकांत गोखले अजून सुद्धा येत आहेत. आपण त्यांची पोच पुढच्या कार्यक्रमात देऊ. गायत्री वैशंपायन, पंडित डॉक्टर प्रसाद कुलकर्णी, सी आर स्वामी यांचे अगदी समोरच मेसेज आहेत. रोहिणी बापट, ज्यांचे नाव सेव्ह झालेलं नाही त्यांचं आत्ता लगेच सांगता येणार नाही. वर्षा भावार्थी, माधव वाघ यांनी सुद्धा आपल्याला प्रतिक्रिया कळवल्यात. मनापासून धन्यवाद. गोष्ट सांगत होतो त्यासाठी तुम्ही आतुर असा. जेव्हा श्री

कृष्ण मथुरेला गेले, पुढे द्वारकेचे राजे झाले, त्यांचा विवाह रुक्मिणींशी झाला, पण श्रीकृष्णांच्या ओठावरती नेहमी राधेचं नाव असायचं. एकदा रुक्मिणीच्या मनात विचार आला, असं काय आहे राधेमध्ये ज्याची भूल प्रभूला अजूनही आहे. आणि योगायोगाने राधामाई एकदा द्वारकेला आल्या. रुक्मिणींनी आदराने स्वागत केलं. रात्री रुक्मिणींनी राधेला पिण्यासाठी अतिशय गरम दूध दिलं. राधामाईंनी ते दूध कृष्णाचं नाव घेऊन शांतपणे प्यायलं. दुसऱ्या दिवशी सकाळी रुक्मिणी जेव्हा श्रीकृष्णांचं पाय दाबण्यासाठी गेली, तेव्हा दिसलं की श्रीकृष्णांच्या पायावर गरम पाण्याने भाजल्यासारखे मोठे फोड आले. रुक्मिणी घाबरून म्हणाले, देवा हे काय झालं? श्रीकृष्ण हसून म्हणाले, अहो काल रात्री जे राधेला तुम्ही अतिशय गरम दूध दिलं होतं त्याच्यामुळे माझं शरीर भाजलं, कारण राधा तिच्या देहात राहतच नाही, प्रत्येक क्षणी माझ्यात वास करते आणि मी तिच्या हृदयात राहतो. हे ऐकून रुक्मिणींना खऱ्या अर्थानं राधे माईचं, राधेचं महत्त्व कळलं. पुढचं आपली संत एकनाथांची आपली पसंतीची रचना, नेहमी काय होऊन जातं, वारियाने कुंडल हाले यायलाच हवी लगेच.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: सुप्रभात श्रोतेओ, सुप्रभात। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक नजर हवामान वृत्तावरती। काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये कमाल तापमान कुलाबा इथे नोंदणी झाली 33 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस। सांताक्रूज इथं कमाल तापमान नोंदलं गेलं 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 93% आणि पावसाची नोंद 23.4 मिलीमीटर। येत्या 24 तासांसाठीचा अंदाज, अंशतः ढगाळ वातावरण राहील, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी आज नक्की असणार। कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तवली आहे हवामान खात्याने। वेळ रेनबो फंडेची।
2: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मन मोर काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे। रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे,
2: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास, स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे। रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे।
1: अनेक मंडळींना आता सराव झाला असणार। आपला ज्यावेळेला एकत्र योग असतो कार्यक्रम, त्यावेळेला रेनबो फंडेचा 6 ते 7 हा भाग नाट्यसंगीताची मैफिल असते। सुरुवात आपण आज करूया नांदिनी, शाकुंतलची नांदिनी वडले। मग विषय काय, कुठलं नाटक किंवा कुठली पदं असतील हे आपण नांदीनंतर लगेचच सांगू।

पुढच्या कार्यक्रमातलं विषय सूत्र नेमकं काय अशी बऱ्याच जणांना उत्सुकता लागली आणि मेसेजवरून सुद्धा ती परावर्तित होते. अगदी सगळ्यात पहिल्यांदा आपण 7 वाजेपर्यंत वेगवेगळ्या स्त्री स्वरातील नाट्यपदांचा समावेश करणार आहोत आणि एका स्वरातील एकच पद असणार आहे अशी आपली आपणच आपल्याला अट घालून घेतली. मग आज नेमका विषय काय? शाकुंतलची नांदी आहे. मराठी संगीत रंगभूमीचा इतिहास म्हणजे केवळ संगीताचा सुरेल प्रवास नाही, तो वेगवेगळ्या स्वभावाच्या कणखर स्वाभिमानी समृद्ध स्त्री पात्रांचा अमूल्य ठेवा. 1880 संगीत शाकुंतलपासून सुरू झालेली नाटकांची मालिका, मग त्यात बालगंधर्वांपासून आजच्या पिढीतील कलावंतांपर्यंत अनेकांनी रंगवलेल्या विविध नायिका, कुणामध्ये श्रीमंतीचा अहंकार ओसरून गवसलेलं निष्पाप प्रेम आहे, कुणामध्ये पराकोटीचा स्वाभिमान आहे, बुद्धिमत्ता आहे, कुणामध्ये देशासाठी हातात तलवार घेणारी ती रणरागिणी आहे, आणि मग आपल्याकडे सुद्धा ज्येष्ठा गौरी आवाहन केलं गेलं परवा, काल नैवेद्य होता, आज विसर्जन आहे. कल्पना अशी केली की अगदी शकुंतलेपासून 60 संगीत नाटकातील नायिकांपर्यंत जर का प्रवास करायचा झाला आणि या सर्व नायिका आपल्या माहेरासाठी आल्या असतील, माहेर वाशिंड म्हणून आल्या असतील, तर त्यांचं कौतुक कशा पद्धतीनं होईल. मग शकुंतलेचं एक पद आहे, सुभद्रेमधलं म्हणाय सौभद्रमधलं म्हणायचं झालं तर सुभद्रेचं आहे, रुक्मिणीचं आहे. रुक्मिणी सौभद्रमधली वेगळी, स्वयंवरातली वेगळी, मानापमानमधील भामिनी कशी वेगळी, या सगळ्याचं आपण आलेख काढत जाऊ, त्यांचं कौतुक करत जाऊ. सुरुवात ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरातील शाकुंतलमधलं, अण्णासाहेब किर्लोस्करांचीच रचना, वेड्या मनात तळमळसी.

0: ज्योत्स्ना बोळे यांच्या स्वरातील एक पद, पहिलं पद आपण सुरू केलं. आत्ताच ज्यांनी रेडिओ ट्यून केला असेल त्यांच्या माहिती करता. खरं तर विषय आणि हे पुन्हा सांगतोच, पण वेळ आत्ता व्यावसायिक विरामाची झाले. आधी व्यावसायिक विराम घेऊया आपण.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: ज्यांनी आताच रेडिओ ट्यून केला असेल त्यांच्या माहिती करता. प्रत्येक स्त्री स्वरातील एक नाट्यपद असा आज आपण निवडलंय. गौरी विसर्जनाच्या निमित्ताने आपल्याला माहेर भाषण म्हणून अगदी ऐशीतल्या शाकुंतलपासूनच्या सगळ्या नायिका आल्यात. नायिका वेगवेगळ्या आणि स्वर वेगवेगळे, 12-15 पदं निवडून ठेवलेली आहेत. आपल्याला जेवढी वेळ परवानगी देईल त्याप्रमाणे आपण समाविष्ट करू. फक्त ओळीने अगदी सुरुवातीचा जो कालखंड होता, जसं शाकुंतल, अण्णासाहेब किर्लोस्करांनी कालिदासाच्या मूळ पात्राला संगीत शाकुंतलमध्ये ज्या पद्धतीनं गुंफलं. शकुंतला ही पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात वाढलेली मुलगी, आश्रमातली झाडं वेली हरणाच्या पाडसांवर ती सख्या बहिणीप्रमाणे प्रेम करते. अप्सरेचं दैवी सौंदर्य तिच्याकडे आहे, पण कुठलाही बडेजाव नाही. दुष्यंताच्या प्रेमात इतकी हरवून जाते की दुर्वास ऋषींच्या कोपाची शिकार ठरते. पुढे गरोदर असताना दुष्यंताच्या दरबारात जेव्हा तिचा अपमान होतो आणि तिला ओळखण्यास नकार दिला जातो, तेव्हा खचून न जाता स्वाभिमानाने जंगलात राहून आपल्या मुलाला म्हणजे भरताला सुसंस्कृत पराक्रमी बनवते. शकुंतलेच्या अगदी सुरुवातीच्या आनंदापासून ते दरबारातील अपमानापर्यंतचा प्रवास तिच्या गाण्यातून

श्रोत्यांपर्यंत तो पोचला जातो, पोचवला जातो, मग पाठोपाठ येतं ते संगीत सौभद्र. मराठी रंगभूमीचा मैलाचा दगड असं मानलं जातं. आणि यातलं सुभद्रा हे पात्र पुन्हा माहेरचं आहे. ते किर्लोस्करांनी पौराणिक न ठेवता आपल्या घरातली वाटावी अशी मराठमोळी मुलगी रंगवलं. सुभद्रा स्वभावाने अत्यंत लाजाळू, भोळी, संकोची, अर्जुनावरती जीवापाड प्रेम, पण उघडपणे बोलू शकत नाही. भावानी म्हणजे मोठ्या भाऊ बलरामानी लग्न शेशुपालाशी ठरवलेलं, तेव्हाही अत्यंत संयमाने विरोध दाखवते. जेव्हा तिच्या प्रेमाचा प्रश्न येतो तेव्हा आतून अत्यंत कणखर बनते. सुभद्रा हे पात्र मराठी रसिकांच्या गळ्यातलं ताईत बनलं, ते तिच्या वाट्याला आलेल्या अवीट गोडीच्या गाण्यांमुळे. सुहासिनी मुळगावकरांचा स्वर आहे.

सौभद्रमध्ये फक्त सुभद्रा आणि अर्जुनाचीच प्रेमकथा गाजत नाही, या नाटकाचा खरा कणा सूत्रधार ठरते ती श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची जोडी. या नाटकात रुक्मिणी केवळ एक शांत सोशिक महाराणी म्हणून समोर येत नाही, अत्यंत बुद्धिमान चतुर आणि मुत्सद्दी स्त्री म्हणून वावरते. जेव्हा बलराम सुभद्रेचं लग्न तिच्या इच्छेविरुद्ध लावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा रुक्मिणी गप्प नाही बसत. सुभद्रेच्या मनातील अर्जुनाबद्दलचं प्रेम ओळखून एक प्रेमळ कर्तव्यदक्ष वहिनी म्हणून सुभद्रेच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहते. श्रीकृष्णांच्या साथीने अर्जुनाला मदत करण्यासाठी गुप्त योजना आखण्यात तिचा सिंहाचा वाटा असतो. प्रसंगी ती बलरामांच्या तांडवाला सुद्धा कौशल्याने आणि धैर्याने तोंड देते. या नाटकातील श्रीकृष्ण आणि रुक्मिणींमधील संवाद हे मराठी रंगभूमीवरील अत्यंत खुसखुशीत मिश्किल आणि विनोद निर्मिती करणारे मानले जातात. दोघांमधील गोड वाद, थट्टा, मस्करी, एकमेकांना दिलेले चुरचुरीत टोमणे हे प्रेक्षकांना अजूनही भुरळ घालतात. संकटसमयी डगमगून न जाता शांतपणे सगळी परिस्थिती हाताळणारी चाणाक्ष रुक्मिणी सौभद्र नाटकाची प्राणच नाही का? तिच्या या चाणाक्ष, नखरेल आणि प्रगल्भ स्वभावाने रंगवलेले नाट्यपदे आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. एक पद, मग व्यावसायिक विराम. सुहासिनी मुळगावकर आणि ज्योत्स्ना भोळे यांचा स्वर आपण समाविष्ट केला. आता पुढचा स्वर सौभद्रमधलंच, आशा खाडीलकर यांच्या स्वरातील पद.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आईवडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: बालविवाह एक सामाजिक समस्या, तिचं आजचं वास्तव, कारण, परिणाम, उपाय योजना आणि कायदे याविषयी सांगत आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी।
5: गेल्या वर्षीचा जो 20% जो रिपोर्ट झाला होता बालविवाह, यावेळी फक्त 10% झाले। म्हणजे कुठे ना काही बालविवाह कमी होत आहे, रिपोर्टिंग जास्त होत आहे, लोक अवेअर झाले। जर एक छोटा मूल रिपोर्ट करू शकतो, या विषयावर गंभीरताने त्यांनी विचार केलाय, जागरूकता आहे आणि त्यांनाही वाटतं की हे बालविवाह होऊ नये, ते कुठे ना काही आपण 2030 पर्यंत प्रयत्न करू।
4: अवश्य ऐका बालविवाह वर्तमानातील वास्तव, सोमवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज

कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेलं अजरामर संगीत मानापमान नाटक, या एक दोन वर्षापूर्वी त्याच्यावरती मराठी चित्रपटसुद्धा आलेला. भामिनी हे मध्यवर्ती आणि सशक्त पात्र. भामिनी एका अति श्रीमंत घराण्यातील अतिशय अभिमानी राजकन्या. सुरुवातीला तिला स्वतःच्या वैभवाचा प्रचंड गर्व आणि म्हणूनच वडिलांनी आणलेला गरीब पण पराक्रमी सेनापती धैर्यधर त्याच्या लग्नाचा प्रस्ताव एका फटक्यात धुडकावून लावते. पण ती केवळ गर्विष्ठ नाही, ती विवेकीसुद्धा आहे. धैर्यधराचा खरा स्वभाव समजून घेण्यासाठी नाव बदलून वनमाला बनते आणि सैन्याच्या छावणीत राहू लागते. तिथे तिला धैर्यधराच्या शौर्याची, उदात्त चरित्राची जाणीव होते. खोटा अभिमान गळून पडतो आणि खऱ्या प्रेमाला शरण जाते. खरं तर तुमच्या प्रतिक्रिया येत आहेत. आपल्याला एका नाटकातील एक किंवा दुसरं पद जास्तीत जास्त घेता येणार आहे, पण अधिकाधिक स्त्री स्वरांचा सुद्धा आपल्याला समावेश करायचा आहे. पुढे आपण समावेश करतोय माणिक वर्मा यांच्या स्वरातील खरा तो प्रेमय्या पदाचा.

त्यानंतर आपण असं म्हटलं की एकाच वेळेला रुक्मिणी वेगवेगळ्या पद्धतीने रंगवली गेली. सौभद्रमधली रुक्मिणी आपण आधी ऐकली, आता स्वयंवरातली रुक्मिणी आपण घेऊया. खाडीलकरांचं संगीत स्वयंवर, भास्करबुवा बखलेंनी संगीतबद्ध केलेलं. यातली रुक्मिणी म्हणजे स्वाभिमान आणि शालीनतेचं अप्रतिम प्रतीक. रुक्मिणीचा भाऊ रुक्मी तिचा विवाह जबरदस्तीने लावून द्यायला बघतो आणि त्यावेळेला श्रीकृष्णांना कधीही पाहिलेलं नसताना केवळ त्यांच्या कीर्तीवर प्रेम करून त्यांना मनोमन पती मानलेलं आहे. तिथे निश्चय आढळ आहे. संकट समयी डगमगून न जाता अत्यंत मुत्सद्दी पाऊल उचलते. गुप्तपणे पत्रिका पाठवून हरण करण्याची विनंती करते. ते पहिलं प्रेमपत्र मानलं जातं. यात कुठेही अमर्यादा नाही आहे. कुलदेवी अंबेच्या पूजेला जाताना तिचं हरण करावं अशी सुसंस्कृत योजना ती सुचवते. बालगंधर्वाने जेव्हा ही रुक्मिणी साकारली होती तेव्हा तिच्या पेहरावाची शालू किंवा ज्या पद्धतीनं ते कॅरी करणं होतं त्या सगळ्याची फॅशन त्यावेळच्या स्त्रियांनी आत्मसात केलेली होती. किंबहुना नारायणरावांनी अशा पद्धतीनं घेतलेला होता पदर, नारायणरावांनी असा ओचा घेतलेला होता, अशा पद्धतीनं ते अनुकरण केलं जायचं. ती रुक्मिणी वेगळी, सौभद्रमधली रुक्मिणी वेगळी. त्यातलं नरवर कृष्णासमान मालिनी राजूरकर यांच्या स्वरातील निवडलेलं आहे आपण.

हमारी पहियाच अशाला तर वाबगावकर अशी ओळीनं नाट्यपदे काढून ठेवलेली आहेत. सहा वाजून 44 मिनिटं झालेत श्रोते. आज आपण एक स्त्री स्वर एक नाट्यपद अशा पद्धतीनं कार्यक्रमाची गुंफण केलेली आहे. ज्यांनी अगदी उशिरा ट्यून केलं असेल त्यांच्या माहिती करताय. आपल्या घरी गौरींचं आगमन झालं, 3 दिवस त्यांचं वास्तव्य होतं, माहेरवाशिणी म्हणून आले होती. जर का शाकुंतलपासूनची शकुंतला तिथपासूनच्या नायिका जर का पुन्हा एकदा माहेरवाशिणी म्हणून आल्या, त्यांचं कौतुक कशा पद्धतीनं केलं जाईल, त्यांचं स्वभाववैशिष्ट्य काय, कशा पद्धतीनं त्यांचं त्या नाटकामध्ये स्थान होतं, हे आपण संवादातून बोलतो आहे. आणि वेगवेगळ्या स्त्री स्वरांचा आपण समावेश करतो आहे वेगवेगळ्या नाट्यपदांच्यासह. शाकुंतलमधलं एक पद झालं, सौभद्रमधली 2 झाली, मानापमानमधली 2 पदं आपली झाली, स्वयंवरमधलं आत्ता 1 पद झालं, आणि आता पुढे 60 नाटकातील पदांचा आपण समावेश करणार. नायिकांविषयी बोलायचं झालं, माहेरवाशिणी म्हणून नायिका येणार, तर 2 अगदी विरुद्ध स्वभावाच्या नायिकांबद्दल बोलणार आहे, पण या पदानंतर मग व्यावसायिक विराम असेल, आणि त्याच्यानंतर संगीत विद्यारण्यमधली देवयानी आणि संगीत एकच प्यालामधली सिंधू, किती विरुद्ध टोकाच्या या 2 नायिका एकाच वेळेला संगीत रंगभूमीवर विविध पैलू या नायिकांनी मांडले. आणि मांडले म्हणजे काय, प्रेक्षकांना ते रिलेट होत होते, आपले वाटत होते, कुठेतरी जुळत होतं, आणि म्हणूनच ते गाजले किंवा ते तेवढा काळ आपल्या मनात जिवंत राहिले, नाही का? अंगांगतवा अंग, अंग, तवा, अंग.

0: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी। शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया। शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे। अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात। शांततेचा शोध।
1: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवता।

वेळ अगदीच कमी आहे, पण आपण जो उल्लेख केलेला त्याचा नक्की समावेश करू. देवयानी आणि सिंधू याच्यामधलं जर का आपल्याला वेगवेगळे पण अगदी थोडक्यात मांडायचं असेल तर खाडीलकरांचं विद्यारण, त्यामधलं कच आणि देवयानी पौराणिक आख्यानावर आधारित, देवयानी असुरांचे गुरु शुक्राचार्य यांची एकुलती एक लाडकी कन्या, त्यामुळे स्वभावात प्रचंड हट्ट आणि स्वच्छंदीपणा आहे. शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या शिकायला आलेला कच त्याच्यावर मनापासून प्रेम करते. असुरांनी कचाला वध करून त्याचं भस्म मदिरेत मिसळून पाजल्यानंतर देवयानीच्या हट्टापायी शुक्राचार्यांना कचाला जिवंत करण्यासाठी संजीवनी विद्या वापरावी लागते. पण जेव्हा कच विद्या प्राप्त करून देवयानीला गुरुभगिनी मानत लग्नाला नकार देतो तेव्हा तिच्या स्वाभिमानाला धक्का बसतो. क्रोधाच्या भरात ती कचाला शाप देते, शिकलेली विद्या तुला स्वतःला कधीही वापरता येणार नाही. तीव्र भावना आणि अधिकाराची भाषा बोलणारी देवयानी आणि याच्या विरुद्ध सोशिक सिंधू, राम गणेश गडकरी यांच्या एकच प्यालामधलं शोकांतिकेचं सर्वोच्च शिखर, भारतीय स्त्रीच्या सोशिकतेचं त्यागाचं अजरामर प्रतीक म्हणजे सिंधू. नवरा सुधाकर दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन घराचा विनाश करतोय तरीही सिंधू नशिबाला किंवा नवऱ्याला दोष न देता सगळी दुःख मुकाट्यानं सहन करते. खरात घरात खरं तर खाण्याची भ्रांत, पण तरी स्वाभिमानाने राहते, कुणापुढे हात नाही पसरत. दारूच्या नशेत नवऱ्यानं केलेल्या मारहाणीत जेव्हा मृत्यू होतो तेव्हाही ती शेवटच्या क्षणी नवऱ्याच्याच कुशीत मान टाकून प्राण सोडते. सिंधूचं हे मरण प्रेक्षकांच्या डोळ्यात पाण्याचे पाट वाहते. सिंधूची सोशिक कथा ही वेगळी, याच्या विरुद्ध म्हणजे हे जर का आपण माहेर वाशिणी म्हणून दोन आपल्या मुली आल्या तर दोन मुलींच्या मध्ये किती स्वभावात फरक असेल तसं आपण याच्याकडे बघू शकतो, नाही का? लता शिलेदार यांच्या स्वरातील पुढचं पद समकला ध्रुवाचा तारा या नाटकातील आहे. खूप दिवसानंतर याचा योग येतो आहे असं म्हणूया.

नमस्कार मंडळी. मानवी जीवनात विद्यार्थी दशा हा संपूर्ण आयुष्याचा पाया मानला जातो. या काळात व्यक्ती जे गुण आणि सवयी आत्मसात करते त्यावरच तिचे भविष्य अवलंबून असते. प्राचीन संस्कृत साहित्यामध्ये विद्यार्थ्यांची कर्तव्य आणि लक्षण सांगणारे अनेक विचार मांडले आहेत. त्यांपैकी विद्यार्थी कसा असावा याची लक्षणे सांगताना एक संस्कृत सुभाषितकार म्हणतो,

विद्यार्थी गुण पंचकम। या सुभाषितामध्ये आदर्श विद्यार्थ्याचे पाच गुण सांगितलेले आहेत। त्यातील पहिला गुण आहे तृष्णा। तृष्णा म्हणजे तहान। विद्यार्थ्यांच्या बाबतीत याचा अर्थ आहे ज्ञानाची तहान, म्हणजेच जिज्ञासा। एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याच्या मनात सतत नवीन गोष्टी शिकण्याची आणि समजून घेण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे। तो केवळ परीक्षा पास होण्यासाठी किंवा पदवी मिळवण्यासाठी अभ्यास करत नाही, तर स्वतःच्या बुद्धीचा विकास करण्यासाठी शिकतो। उत्तम विद्यार्थ्याचं दुसरं लक्षण आहे गुरव निष्ठा, म्हणजेच आपल्या गुरु किंवा शिक्षकांवर पूर्ण निष्ठा, आदर आणि विश्वास असणे। मंडळी, शिक्षण प्रक्रियेत गुरुचं सर्वोच्च स्थान असतं यात शंका नाही। विद्यार्थ्यांमध्ये कितीही बुद्धिमत्ता असली तरी जर त्याच्यात नम्रता आणि गुरुबद्दल आदर नसेल तर त्याचं ज्ञान निरर्थक ठरतं। गुरूंच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून शिकल्यास कठीण ज्ञानही अगदी सहज आत्मसात करता येतं। उत्तम विद्यार्थ्याचं तिसरं लक्षण आहे सदा अध्ययन दक्षता, म्हणजेच अभ्यासाच्या बाबतीत नेहमीच जागरूक राहणं। एक आदर्श विद्यार्थी आळस न करता आपलं रोजचं काम वेळेवर पूर्ण करतो, नियमितपणे अभ्यास करतो आणि वर्गात जे काही शिकवलं जातं त्याकडे तो लक्ष ठेवतो। सुजाण विद्यार्थी हा अभ्यासाची कधीच टाळाटाळ करत नाही। उत्तम विद्यार्थ्याचं चौथं लक्षण आहे एकाग्रता। असा विद्यार्थी अभ्यास करताना मन इकडे तिकडे भटकू न देता केवळ एकाच विषयावर लक्ष केंद्रित करतो। आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांसाठी हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे। मन एकाग्र असल्याशिवाय वाचलेले किंवा शिकलेले डोक्यात शिरत नाही। कमी वेळेत जास्त आणि दर्जेदार अभ्यास करण्यासाठी एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे। यानंतरचा पाचवा गुण आहे महत्त्वाकांक्षा। महत्त्वाकांक्षा म्हणजे जीवनात काहीतरी मोठं करण्याची, स्वतःची प्रगती करण्याची आणि उत्कृष्टतेकडे जाण्याची तीव्र इच्छा। ज्या विद्यार्थ्याकडे आयुष्यात कोणतंही ध्येय नसतं तो अभ्यासासाठी कठोर परिश्रम करूच शकत नाही। मोठी स्वप्न आणि ती पूर्ण करण्याची इच्छाशक्ती यामुळे विद्यार्थ्याला कठीण परिस्थितीतही पुढे जाण्याची प्रेरणा मिळते। विद्यार्थी गुण पंचकम हा केवळ एक श्लोक नसून आजच्या आधुनिक काळातील विद्यार्थ्यांसाठी एक यशाचा मार्ग आहे, म्हणजेच एक सक्सेस मंत्र आहे। आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी कीडा बनून किंवा घोकंपट्टी करून तात्पुरते ज्ञान मिळवता येईल, पण आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी या पाच गुणांची गरज असते। तृष्णा आणि एकाग्रता विद्यार्थ्याला बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनवतात, तर गुरुनिष्ठता त्याच्यामध्ये नम्रता आणि उत्तम चारित्र्य निर्माण करते। महत्त्वाकांक्षा विद्यार्थ्याला आयुष्यात एक निश्चित दिशा देते आणि अध्ययन दक्षता त्याला त्या दिशेने रोज कठोर परिश्रम करण्याची शिस्त शिकवते। थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या विद्यार्थ्याच्या मनात ज्ञानाची तहान आहे, वर्तनामध्ये गुरूंचा आदर आहे, दिनचर्येमध्ये अभ्यासाची शिस्त आहे, बुद्धीमध्ये एकाग्रता आहे आणि डोळ्यांमध्ये मोठी स्वप्न आहेत, अशा विद्यार्थ्याला जगात कोणतीही परीक्षा किंवा कठीण परिस्थिती रोखू शकत नाही। हे पाच गुण आत्मसात करणारा विद्यार्थी केवळ परीक्षेतच उत्तम गुण मिळवत नाही, तर पुढे जाऊन तो एक आदर्श नागरिक आणि यशस्वी माणूस बनतो। म्हणूनच म्हटलं आहे

0: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासांनी पूर्ण करायची असतात.
1: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
0: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
0: अटी लागू.
2: पटकन आपण पोस्ट देऊया. मंदा पेडणेकर, शलाका कडणे, अनुया देवळे, मयुरेश केळकर, दीनानाथ पेडणेकर, निशा लोहार, किशोर नाईक यांच्याकडनं फोनद्वारे संपर्क झाला. कविता जोशी, माधव मराठे, प्रकाश जोशी, संतोष आणि शकुंतला महाजन, रवींद्र जोशी, मिहिर ओटवकर, नारायण जोशी, नम्रता सावंत, ऋग्वेद व हर्षा देशपांडे, रवींद्र कुडाळकर, हेमंत बालेकर, सुहास कुलकर्णी, माधव वाघ, अनंत काळे, नंदकुमार पाटील, रामदास तांबे, सुहास सरवटे, भावना दाता, जयंत आणि मनीषा सिंगणापुरे, श्रीपाद जोशी, KJ कामत, श्री प्रकाश वाघ, संध्या गावकर, किशोर पेडणेकर, निशा लोहार, उदय कुलकर्णी, अपर्णा आणि अरुण गावकर, दत्ता केदार, सुजाता जोशी, दिलीप पाटील, चंद्रशेखर मुळेकर, शर्मिला कोवारकर, चंद्रशेखर स्वामी, राजेंद्र येखे, मधुकर शेंडे, महेश मणपे, विजय जोशी, मेघना आगाशे, दत्तात्रय आडत, प्रकाश कुलकर्णी, नरेंद्र साळगावकर, अतुल केळुसकर, अनिल गावडे, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, सुनील बर्वे, गायत्री वैशंपायन, माधवी गडकरी, सोनाली राणे, गोपाळ मेडेकर, ईश्वरदास शेट्टी, जुई सुजाता, प्रकाश कुलकर्णी, प्रफुल्ल गोखले, अपर्णा पटवर्धन, विशाखा नाईक, विजया शिरपूरकर, तन्वी घैसास, शशिकांत ढवळे, प्रकाश, अनंत सप्रे, अनिल टेंबे, प्रमोद राऊत, सुप्रिया रायकर, सुवर्णा आणि नागेश चौगुले, योगेश गजानन पाटील, कुणाल महेश राऊत आणखीन सुद्धा आलेले आहेत. त्यांची पोच आपण पुढच्या टप्प्यामध्ये देऊ. 7:10 मराठी बातम्या असतील. तत्पूर्वी शाकुंतलपासून आपण एक प्रवास सुरू केलेला होता. 10 स्वरांचा आपण समावेश केला. त्याच्यामध्ये भामिनीचा स्वाभिमान घेतला, रुक्मिणीचा आढळ निश्चय, सुभद्राची निरागस्ता, देवयानीचा हट्ट, सिंधूची सोशिकता, तेजस्विनीचं राष्ट्रप्रेम. खरं तर अजून खूप काही बोलायचं होतं पण वेळेची परवानगी तेवढी नव्हती. पण याच्यावरती आपल्याला एकच म्हणता येऊ शकेल की हे सगळं म्हणजेच मर्मबंधातली ठेव.

0: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक, उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात पंतप्रधान आज 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण करणार. ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाच्या भारतातील पहिल्या संकुलाचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि राज्यातल्या 2 रेल्वे प्रकल्पांसाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी. आता सविस्तर बातम्या. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी काल पुण्यात केलं. 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,
1: वी मे हॅव मॉडर्न आउटलुक बट ॲट दी कोर ऑफ अवर हार्ट वी मस्ट रेस्पेक्ट अवर व्हॅल्यूज अँड द ट्रेडिशन्स. We must build modern cities while protecting their cultural soul. We must encourage innovation while respecting the tradition. We must ensure that development reaches every sections of the society while our heritage continues to inspire future generations. Pune is an inspiring example of how a city can advance across diverse sectors while preserving its heritage and traditional values.
0: छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं त्यांनी यावेळी स्मरण केलं. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी पुणे महोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं. महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला अधिक बळ मिळावं अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली. दरम्यान आपल्या एक दिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी प्रथम मुंबईत लालबागच्या राजाचं आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या बाप्पाचंही दर्शन घेतलं. त्यानंतर लोणावळ्यातील कैवल्यधामच्या गोरधनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. योग ही केवळ एका पिढीपुरती मर्यादित परंपरा नसून मानवतेच्या भविष्यासाठी ती जतन करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन राधाकृष्णन यांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 अधिक नियुक्तीपत्र दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रदान करणार आहेत. देशभरात 45 ठिकाणी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्तीपत्र मिळणाऱ्या तरुणांची एकंदर संख्या 12,75,000 पोहोचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार वचनबद्ध राहून अविरतपणे सुशासनाच्या दूरदृष्टीनं प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अविरतपणे कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या सेमीकंडक्टर अभियानाबद्दल.
2: सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्यामुळे 2021 कारखाने आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन खंडित झाल्यामुळे पुरवठा साखळ्यांवर किती अवलंबित्व आहे हे प्रकर्षानं लक्षात आलं होतं. या समस्येवर प्रभावी उपाययोजना म्हणून 21 डिसेंबर 2021

0: 73,000 कोटी रुपयांच्या खर्चासह सेमिकॉन इंडिया प्रोग्राम सुरू करण्यात आला. फॅब्रिकेशन, पॅकेजिंग आणि डिझाईन यांचा समावेश असलेली संपूर्ण प्रक्रिया देशांतर्गतच उभारण्याचं उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आलं. या सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत सुमारे 1,60,00,000 रुपयांच्या 10 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 2 फॅब्रिकेशन युनिट्स आणि 8 पॅकेजिंग युनिटचा समावेश आहे. यापैकी 4 ठिकाणी प्रायोगिक उत्पादन प्रक्रिया देखील देशातल्या विविध राज्यांमध्ये सुरू झाली आहे. म्हणजेच एका अर्थी सेमीकंडक्टर चिपचा तुटवडा या समस्येचं असुरक्षिततेचं रुपांतर औद्योगिक योजनेमध्ये करण्याची किमया देशानं साधली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून योगेश रांगणेकर.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

मुंबईला जागतिक दर्जाचं ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचं केंद्र बनवण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबईतल्या शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटनामुळे नवं बळ मिळणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते काल मुंबईत बोलत होते. ऑस्ट्रेलियातील या अग्रगण्य विद्यापीठानं भारतातला आपला पहिला कॅम्पस मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय घेतला ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे असंही फडणवीस म्हणाले. मुंबईतला कॅम्पस विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षण, संशोधन, उद्योग सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देईल, तसंच भारत आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातील ज्ञान, नवोपक्रम आणि कौशल्य विकासावर आधारित सहकार्याला अधिक बळकटी देईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण तसंच मुकुटबन गड चांदूर या नव्या रेल्वे मार्गासाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरच्या सध्या एकेरी असलेल्या चौक कर्जत मार्गाच्या दुपदरीकरणानंतर प्रत्येक दिशेनं दररोज 5 अतिरिक्त गाड्या चालवता येतील, तसंच दरवर्षी 18 दशलक्ष टनांपेक्षा जास्त अतिरिक्त माल वाहून नेता येईल. यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गासाठी 493 कोटी रुपये रेल्वेनं मंजूर केले आहेत. यामुळे सिमेंट प्रकल्प, कोळसा आणि चुनखडीच्या खाणींना आणखी चांगली संपर्क व्यवस्था मिळणार आहे. ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं काल घरोघरी पारंपरिक पद्धतीनं पूजन झालं. गौरीला माता पार्वतीचं किंवा महालक्ष्मीचं रूप मानलं जातं. गौरी पूजनाच्या दिवशी अनेक ठिकाणी गौरींना सजवून पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. आज गौरी विसर्जन आहे. अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणपती विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी देखरेख मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका अशी व्यवस्था केली आहे. गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढणार असल्यामुळे एसटीच्या रत्नागिरी विभागानं उद्यापासून आठवडाभरात 2507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी ही माहिती दिली. हवामान. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक,

0: उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात पंतप्रधान आज 51,000+ अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण करणार. ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाच्या भारतातील पहिल्या संकुलाचं मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यातल्या 2 रेल्वे प्रकल्पांसाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
1: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: फेसबुक इन स्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथे नो आराम. सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
4: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
3: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकर दिखास. स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
4: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
5: सुप्रभात रसिको, सुप्रभात. आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवरती आज तुमच्यासोबत इलाय प्रसाद ठोसर.

घराघरातून आज वेगवेगळी तयारी सुरू असणार नाही का? गणेशोत्सवातला गौरी गणपतीच्या दिवसातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस. 3 दिवस माहेरी कौतुकाने लाडात राहिलेली आपली गौराई आणि विघ्नहर्ता बाप्पा आज संध्याकाळी आपल्या धामाकडे प्रस्थान करायला निघणार आणि त्यामुळेच नैवेद्याची महाप्रसादाची सगळ्याची एक लगबग घरात असणार. प्रसादाची किरापत नेमकी काय असणार, घरातील सुवासिनी एकत्र येऊन बाप्पाला गौराईला प्रेमानं ओवाळत असतील. ओवाळताना दिव्याच्या ज्योतीमध्ये निरांजनाच्या प्रकाशामध्ये प्रत्येक सुवासिनीच्या डोळ्यात एकच प्रार्थना असेल, माझ्या माहेरचं माझ्या सासरचे सगळेजण सुखी राहोत, आपल्या कुटुंबातील नात्यामधील हा गोडवा असाच पिढ्यानपिढ्या टिकून राहो. अजूनही पिढ्यांना एकत्र करणारी ही उत्सव, ही पद्धत, ही परंपरा आपल्याला तेवढीच आवडते, आपण मनापासून करतो. एक मध्यंतरीच्या काळामध्ये 80s लुक नावाचा एक ट्रेंड आलेला होता. 80s मध्ये साधारणतः कशा पद्धतीनं फॅशन होती तशा पद्धतीचे फोटो AI कडून करून मिळणं किंवा करून घेणं, मग ते स्टेटसवरती वगैरे लावणं. त्या संदर्भात एक कल्पना आली मनामध्ये, 80s च्या लुकच्या पद्धतीनंच 80s मधील गणेशोत्सव किंवा 90s मधील गणेशोत्सव कसा होता हे आपल्याला आठवत आलं तर शक्यता आहे. त्यावेळेला गणेशोत्सवमध्ये पहिला दिवस वगळता प्रत्येक दिवशी सार्वजनिक गणपती उत्सवात वेगवेगळे उपक्रम असायचे, वेगवेगळी नाटकं असायची, गीतांचे, गाण्याचे कार्यक्रम, नृत्याचे कार्यक्रम, स्थानिक कलावंतांना सहभाग तिथे असायचा. नाटकवाली मंडळी वर्षभर नेमकं आपण गणपतीत यावर्षी कुठलं नाटक करायचं हे ठरवायची, त्याच्या तालमी घ्यायची, त्याचे ओळखीतल्या वेगवेगळ्या सरकारी ठिकाणी जिथे उत्सव असेल तिथे प्रयोग करायचे. 3 किंवा 4 प्रयोग केल्यानंतर मग राज्यनाट्य स्पर्धेसाठी ते नाटक तयार व्हायचं आणि त्याच्यामुळे गणपतीत होणारा तो उत्सव हा अनेकांना आठवत असेल. तोच ट्रेंड पुन्हा आला तर एक कल्पना आली डोक्यात, 80s चा लुक त्याप्रमाणे 80s 90s चा गणेशोत्सव, वेगळी कल्पना नाही का? पुन्हा यायला हवेत असे दिवस वाटणार आहे, त्यातलीच एक ही आठवण.

विचार स्वीकारतात, कुठल्याही परंपरेवर टीका न करता किंवा कुणाच्याही भावना न दुखावता, त्याचे वेगवेगळे फायदेसुद्धा आपल्याला बघता यायला हवेत. आणि जर का आपण बाहेर पडणार असू, बाहेर उत्सवाचं वातावरण नक्कीच असणार, ढोलताशांचा गजर असेल, गुलालाचे उधळण असेल, पण या आनंदात आपण, हे सांगायला आपल्या एफ एम रेनबोच्या श्रोत्यांना सांगायची गरज नाही, पण त्यांनी इतरांना मात्र नक्की सांगायची गरज आहे की या सगळ्या दिवसात संध्याकाळच्या मिरवणुकांमध्ये आपली सुरक्षा, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपली पोलीस यंत्रणा, पालिका कर्मचारी, वाहतूक पोलीस अहोरात्र रस्त्यावर उभे असतात. आपण जेव्हा आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करत असतो तेव्हा हे रक्षक स्वतःच्या कुटुंबाला सोडून आपल्या सुरक्षेसाठी खंबीरपणे कर्तव्य बजावत असतात. त्यांच्यावर असणारा हा प्रचंड ताण विचारात घेऊन नागरिक म्हणून आपण शिस्त बाळगणं, वाहतुकीचे नियम पाळणं, या यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य नाही, आपली जबाबदारी आहे. सण आपला, कायदा आपला, सुरक्षा आपलीच, या भावनेनं आपण हे सहकार्य करून आपला उत्सव वाढवू.

खरं तर आज विसर्जन म्हटल्यानंतर लगभग भरपूर बदलत्या काळामध्ये वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंब बाप्पाचं आणि गौराईचं घरातच विसर्जन करण्याचा अतिशय सुंदर आणि पर्यावरणाला पूरक

अलीकडेच एक विचार करायला लावणारी शॉर्ट फिल्म पाहण्यात आली. वर्गणी मागायला आलेली मंडळी आणि गेल्या वर्षीच्या उत्सवात आवाजवी आवाजाच्या भिन्न

भीतींमुळे स्वतःचे काम कान गमावलेली एक छोटी मुलगी पाहताना खरंच अंगावर काटा येतो. तिची आई कुठलंही कठोर काही बोलत नाही किंवा शिव्याशाप देत नाही, आक्रस्थळेपणा करत नाही, पण शांतपणे त्या आलेल्या मंडळींना सांगते की आमचं तर नुकसान झालं यावर्षी, पण आणखीन कोणाचं होऊ नये. म्हणजे त्या आवाजाच्या भिंती उभारण्याची खरंच गरज आहे का? फार 1-1.5 मिनिटाच्या शॉर्ट फिल्ममध्ये एक गंभीरतेने संदेश पोचवणं, त्या मंडळींना विचार करायला लावणं, आणि नव्हे केवळ त्याच नाही बघणाऱ्या प्रत्येकाला सुद्धा विचार करायला लावणं, हे सामर्थ्य त्या कलाकृतीमध्ये नक्कीच होतं. आणि आपल्याला हे सगळं माहिती असतं, पण ते केवळ आपल्या उत्सवापुरतं आपल्याला त्याला अपवाद करायचा असतो, आपण तो टाळण्याचा प्रयत्न करूया.

0: गणपति बाप्पा मोरया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासांनी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
1: अटी लागू।
3: बालविवाह एक सामाजिक समस्या, तिचं आजचं वास्तव, कारण, परिणाम, उपाय योजना आणि कायदे याविषयी सांगत आहेत सामाजिक कार्यकर्ते दीपक त्रिपाठी।
4: गेल्या वर्षीचा जो 20% जो रिपोर्ट झाला होता बालविवाह, यावेळी फक्त 10% झाले। म्हणजे कुठे ना काही बालविवाह कमी होत आहे, रिपोर्टिंग जास्त होत आहे, लोक अवेअर झाले। जर एक छोटा मूल रिपोर्ट करू शकतो या विषयावर, गंभीरताने त्यांनी विचार केलाय, जागरूकता आहे आणि त्यांनाही वाटतं की हे बालविवाह होऊ नये, ते कुठे ना काही आपण 2030 पर्यंत प्रयत्न करू।
3: अवश्य ऐका बालविवाह वर्तमानातील वास्तव, सोमवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या ॲपवर सुद्धा।
5: 7:45 झाले श्रोते, वेळ अज्ञात मुंबई या कार्यक्रमाची, भाग 130वा।

0: श्रोताहो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत चिंचपोकळी हे नाव आलं कुठून याबद्दलच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: बुखानन आणि त्यांच्या चिंच पुगलीचा शोध घेत असताना माझ्या हातात अगदी अनपेक्षितपणे द बॉम्बे डॉकयार्ड अँड द वाडिया मास्टर बिल्डर्स हे रतनजी आर्दशीर वाडिया यांनी लिहिलेलं पुस्तक आलं. हे वाडिया म्हणजे मुंबईत जहाज बांधणीच्या व्यवसायाला सुरुवात केलेल्या लवजी नसरवांजी वाडिया यांच्या वंशातले. या घराण्याचा व्यवसाय जहाज बांधणीचा असल्यामुळे गोदी व्यवसायातल्या सगळ्याच बारीक सारीक गोष्टींची माहिती त्यांना होती. वाडियांचं हे पुस्तक मुंबई डॉकयार्डच्या विकासाची तपशीलवार माहिती देतं. या पुस्तकात 1668 ते 1946 दरम्यान मरीन सुपरिंटेंडंट किंवा समकक्ष पदावर काम करून गेलेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या नावांची यादी दिलेली आहे. यात बुखानन साहेबांचं नावही आहे, फक्त ते कॅप्टन थॉमस बुखानन असं दिलेलं असून ते 1825 ते 1827 अशी 2 वर्ष सुपरिंटेंडंट ऑफ मरीन या गोदीतल्या अत्युच्च पदावर काम करत होते असं स्पष्टपणे नोंदवलेलं आहे.
2: या पुस्तकात मरीन सुपरिंटेंडंट सारख्या महत्वाच्या पदावर काम करत असलेल्या व्यक्तींच्या निवासस्थानांबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. गोदीच्या कामावर जवळून लक्ष ठेवावं लागत असल्यामुळे मरीन सुपरिंटेंडंटचं अधिकृत निवासस्थान 1777 पर्यंत गोदीच्या आवारातच असायचं. 1778 ते 1798 या 20 वर्षांच्या कालावधीत गोदीचं विस्तारीकरण सुरू असल्यामुळे या पदावर कोणताही अधिकारी नेमण्यात आलेला नव्हता. 1799 पासून पुन्हा हे पद भरलं जाऊ लागलं. परंतु यावेळी या अधिकाऱ्याला गोदीच्या बाहेर राहण्याची मुभा देण्यात आली होती. 1825 ते 1827 अशी 2 वर्ष या पदावर थॉमस बुखानन होते आणि ते चिंच पोगली बंगल्यात राहत होते असा स्पष्ट उल्लेख या पुस्तकात आहे. एवढंच नाही तर सुपरिंटेंडंट कॅप्टन बुखानन हे ज्या भागात चिंच पोगली नावाच्या बंगल्यात राहत होते तो भाग पुढे या बंगल्याच्या नावाने ओळखला जाऊ लागला असंही या पुस्तकात म्हटलेलं आहे. या भागातली बहुतेक सगळी जमीन ज्या वाडिया कुटुंबाच्या मालकीची होती ते ठामपणे या भागाला मिळालेलं नाव बुखानन यांच्या बंगल्यामुळेच मिळालं असं सांगतात. हा एक ठोस पुरावाच आहे.
1: बुखानन यांची नियुक्ती 1825 ते 1827 अशा 2 वर्षांसाठी होती, परंतु या बंगल्याचा उल्लेख 1826 पूर्वी कुठेही आढळत नाही हेही खरं आहे. जुनी पुस्तकं वर्तमानपत्रातून या बंगल्याचा शोध घेत असताना द बॉम्बे गॅझेट या वर्तमानपत्रात दिनांक 21 आणि 28 नोव्हेंबर 1827 असे 2 दिवस प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत हा बंगला पुन्हा एकदा सापडला. त्यावेळी या बंगल्यातले रहिवासी कुणी लेफ्टनंट कर्नल एडवर्ड बेलासिस हे होते. या बंगल्यात असलेल्या त्यांच्या घरगुती सामानाचा लिलाव काढल्याच्या त्या जाहिराती होत्या. पुढे तर आणखीही काही जाहिरातीतून चिंच पोगली बंगल्याचा उल्लेख आलेला दिसतो. उदाहरणार्थ द बॉम्बे कुरियर या वर्तमानपत्राच्या दिनांक 27 मे 1837 रोजीच्या अंकात अ वेल नोन एअरी रेसिडेन्स कॉल्ड चिंच पोगली हाऊस भाड्याने देण्याची जाहिरात आहे. इथे या नावाचं इंग्रजी स्पेलिंग CHINCH असं केलेलं आहे, म्हणजे चिंच. म्हणजेच एव्हाना या बंगल्याच्या नावात किंचितसा बदल होऊन चिंचचं रूपांतर चिंच असं झालेलं दिसतं. या 10 वर्षांच्या काळात या बंगल्याच्या भोवती हळूहळू वस्ती वाढत जाऊन तो भाग त्या बंगल्याच्या नावानं ओळखला जायला लागला असावा

0: म्हणता येतं।
1: तर्कशुद्ध विचार केल्यावर हे अशक्य वाटत नाही अशी उदाहरणं आजही सापडतात। उदाहरणार्थ अंधेरी पश्चिमेला भवन्स कॉलेजपाशी राजकुमार नावाचा बस स्टॉप आहे। हे एका हाऊसिंग सोसायटीचं नाव आहे। दादरच्या प्लाझा टॉकीजचा परिसर केवळ प्लाझा नावाने ओळखला जातो। या मालिकेत या आधी ऐकलेलं लालबागचं उदाहरणही आहेच की चिंच पोगली बंगला नेमका कुणी आणि कधी बांधला होता याचा उल्लेख सापडला नाही, परंतु तो एखाद्या पारशाच्या किंवा गुजराती भाटिया व्यापाऱ्याच्या मालकीचा असावा, कारण या वेळेपर्यंत फोर्टच्या बाहेर भायकळा परळ या थंड हवेच्या परिसरात प्रशस्त गार्डन हाऊसेस बांधायची पद्धत मुंबईत रूढ झालेली होती। यापैकीच एक असलेला लालबाग बंगला 1825 ते 1830 दरम्यान बांधला होता।
0: त्यापूर्वी लवजी वाडियांचा लवजी कॅसल परळला उभा राहिला होता। गव्हर्नर साहेबही एव्हाना परळच्या गव्हर्नमेंट हाऊसमध्ये राहायला आले होते। गव्हर्नर आले म्हणजे इतर साहेब आणि बडे व्यापारी या परिसरात घरं बांधून राहायला येणार हे ओघानं आलंच। त्याप्रमाणे इतरही अनेक श्रीमंत पारशी आणि गुजराती भाटिया व्यापाऱ्यांनी या ठिकाणी आपली सेकंड होम्स बांधली होती। हे बंगले बड्या सरकारी अधिकाऱ्यांना वेळोवेळी भाड्याने दिले जात असत। ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुंबईत बदलीवर येत असल्यामुळे त्यातले सगळेच काही स्वतः घर बांधण्याच्या फंदात पडत नसत। इथं भाड्यानं घर घ्यायचं, तिथं राहायचं आणि बदली झाल्यावर इथनं निघून जायचं असा परिपाठ होता। आजही ज्यांची नोकरी बदलीची आहे ते अधिकारी अथवा कर्मचारी असंच करतात की
1: कॅप्टन बुखानन राहत असताना इथे उठून दिसेल असा त्यांचा एकमेव बंगला होता। त्यानंतरच्या काळात या परिसरात आणखी बरेच बंगले अस्तित्वात आले होते असं दिसून येतं। त्यापैकी ग्लोवर्स हाऊस, उपना कॉटेज, टॉम ओरिंगल्स लॉज, बेल व्ह्यू ही काही बंगल्यांची नावं। जमशेदजी टाटांचा बेल एअर नावाचा प्रासाद तुल्य बंगलाही या भागात होता। परंतु एव्हाना चिंच पोगली बंगला या बंगल्यांच्या पत्त्याचा अविभाज्य भाग होऊन बसला होता। 1869 साली प्रसिद्ध झालेल्या मुंबई शहराच्या डिरेक्टरीमध्ये किमान 50 ब्रिटिशांच्या पत्त्यात चिंच पोगली किंवा चिंच पोकळी किंवा चिंच पोकळी हिल असा उल्लेख आढळतो। चिंच पोकळी भाग ब्रिटिश डिस्ट्रिक्ट म्हणून ओळख मिळवून बसला होता। अर्थातच यातला कोणताही बंगला आता अस्तित्वात नाही, त्यांचा मागमूसही लागत नाही।
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो चिंचपोकळी हे नाव आलं कुठून याबद्दलच्या गोष्टीचा दुसरा भाग। अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रश्मिता गोडसे आणि आशिष शेडगे, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर। श्रोतेहो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब

0: 7:54 होऊन गेले श्रोते, 7:55 वेळ पुन्हा व्यावसायिक विरामाची वेळ आणि त्यानंतर आपण पोज देऊया.
1: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
1: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

पोच देऊया आपण देवबा पवार, निशिकांत जोशी, कविता जोशी, अतुल मोरे, नरसिंह सकट यांनी फोनद्वारे संपर्क साधला, गायत्री वैशंपायन, स्मिता पालकर, प्रांजल व प्रदीप गुर्जर, गोपाळ मेडेकर, मधुलता व सोनाली चौलकर, जयेश भास्कर ननावरे, नीलम खोत, संतोष पाटील, प्राजक्ता देव, मिनल महंत, संजय माइंडकर, वर्षा उदय, चिरंतन राऊत, भूषण पाटील, मानसी लवाटे, मंगेश म्हात्रे, सीमा पटवर्धन, सुवर्णा चौगुले, विजयालक्ष्मी शेट्टी, रामदास तांबे, संजय कुलकर्णी, विद्या सप्रे, तिलोत्तमा वेरलकर, अरुण घोगळे, हितेंद्र दास, सुरेश सहस्त्रबुद्धे, कुमार बर्वे, रामदास तांबे, प्रमोद कारखानी, सुजाता जोशी, प्रकाश शिंदे, जयश्री गोखले, विकास गडकरी, माधव म्हात्रे, उदय कुलकर्णी, मंगेश म्हात्रे, स्मिता पालकर, प्रणव शिंदे, सुनीता उत्तुरकर, कल्पना राजुवारे, श्रावणी व मंगेश भगत, एकनाथ वारंग, ईरा व अश्विनी भगत, यशवंत आडमुठे, विजेंद्र घाटोळ, ऋता गानू, मानसी देवळे, सुबोध कानविंदे, सुरेश बावकर, प्रमोद देशमुख, प्रफुल्ल गोखले, कल्पना ओवी राजस देशमुख, केजे कामत, नीलांबरी कुलकर्णी, संदेश नाईक, सरिता व कमलाकर शेळके, श्याम पुंडे, सरोज, उदय कुर्डूकर, त्यानंतर आत्ताच आलेला आहे नागेश राहिरकर आणि सुरेश सहस्त्रबुद्धे यांचा प्रतिसाद, मनापासून धन्यवाद. आज सकाळी 10 वाजता FM गोल्डवरती RJ गौरी असणार आहे आपल्या सोबतीला आणि दुपारी 2 वाजता चैताली असणार आहे, RJ चैताली कानिटकर. अनेक श्रोते आज सकाळपासून दत्ता डावजेकर पुण्यतिथीनिमित्ताने सांगत होते, सुचवत होते, तर आज दुपारी सप्तरंगी 7 मध्ये चैताली तुमच्यासाठी संगीतकार दत्ता डावजेकर पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम सादर करणार आहे आणि 3र्या टप्प्यामध्ये दुपारच्या सत्रातल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या जन्मदिवसानिमित्ताने अंतराळ सफरी होणार आहे. अवश्य ऐका आजचे भाग. रघुनाथ खनुकर कोल्हापूर, हरिश्चंद्र माचेरकर आणि रामदास तांबे यांचे पुन्हा प्रतिसाद आला, मनापासून धन्यवाद. आणि आता सांगता करताना आपण गीत ऐकवणार आहोत दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील गदिमांची रचना, वैशाख म्हणवा या चित्रपटातील ही रचना.

0: किते रे गोमू माहेर ला जाते
1: होशे
0: गोमू माहेर ला जाते हो नखवा

0: आकाशवाणी से पेश है खबरनामा। पुणे
1: सकाळचे 8:30 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।

0: सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 अधिक नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील. हा रोजगार मेळावा देशभरात 45 ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सरकारी संस्थांमध्ये नियुक्तीपत्र मिळणाऱ्या तरुणांची एकंदर संख्या 12,75,000 पोहोचणार आहे. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी काल पुण्यात केलं. 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते काल पुण्यात झालं, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचं उपराष्ट्रपतींनी स्मरण केलं. यावेळी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले,
1: वी मे हॅव मॉडर्न आउटलुक बट ॲट दी कोर ऑफ अवर हार्ट वी मस्ट रेस्पेक्ट अवर व्हॅल्यूज अँड द ट्रेडिशन्स. We must build modern cities while protecting their cultural soul. We must encourage innovation while respecting the tradition. We must ensure that development reaches every sections of the society while our heritage continues to inspire future generations. Pune is an inspiring example of how a city can advance across diverse sectors while preserving its heritage and traditional values.
0: या कार्यक्रमात भारतीय चित्रपट सृष्टी आणि कलाक्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कालच्या आपल्या एकदिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपतींनी मुंबईत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या बाप्पाचंही दर्शन घेतलं. तसंच लोणावळ्यातील कैवल्यधामच्या गोर्धनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला देखील उपराष्ट्रपती उपस्थित राहिले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं काल बेंगळुरू इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय वायुसेनेला 2 LCA तेजस FOC श्रेणीतील 2 आसनी प्रशिक्षक विमानं, 3 HTT-40 मूलभूत प्रशिक्षक विमानं तसंच पवनहंस लिमिटेडला 4 ध्रुव नेक्स्ट जनरेशन हेलिकॉप्टर्स सुपूर्द केली. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री K.राममोहन नायडू उपस्थित होते. अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भरता ही काळाची गरज असून या क्षेत्रात धोरणात्मक प्रगती केली पाहिजे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना केलं. सरकारनं घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 15 दिवसांच्या सध्याच्या मर्यादेपेक्षा अधिक ठेवला जाणारा साखरेचा साठा केवळ ऍडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम म्हणजेच अग्रिम अधिकार योजना आणि टॅरिफ रेट कोटा म्हणजेच शुल्क दर कोटा अंतर्गत आयात केलेल्या साखरेतूनच प्राप्त केलेला असावा अशी अट घालण्यात आली आहे. खुल्या बाजारातून खरेदी करण्यात येणाऱ्या साखरेच्या साठवणुकीची मर्यादा मात्र पूर्वीप्रमाणेच राहणार असून ती केवळ 15 दिवसांच्या वापरापुरती मर्यादित असेल. सध्या जे घाऊक ग्राहक प्रति महिना 10 मेट्रिक टनपेक्षा अधिक साखर वापरतात त्यांना साखरेचा साठा 15 दिवसांपर्यंत ठेवण्याची परवानगी आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात काल एका मशिदीजवळ झालेल्या स्फोटात 15 पोलिसांसह 21 जण ठार झाले आणि 100+ जण जखमी झाले. या घटनेत किमान 73 पोलीस आणि 30 नागरिक जखमी झाल्याचं कोहाट रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ताहिर शाह यांनी सांगितलं. शुक्रवारच्या नमाजादरम्यान हा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंत 6 दहशतवादी मारले गेल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं असून इत्तेहाद उल मुजाहिदीन पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या घटनेचा निषेध केला आहे. निवडणूक आयोगाकडून तृणमूल काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना काल स्वतंत्र नावं आणि निवडणूक चिन्ह देण्यात आली. अरूप रॉय गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि एनव्हलप अर्थात लिफाफा

हे चिन्ह, तर ममता बॅनर्जी गटाला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस हे नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह देण्यात आलं आहे. पश्चिम बंगाल, मेघालय आणि त्रिपुरामध्ये या दोन्ही गटांना मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून दर्जा दिला जाईल असं निवडणूक आयोगानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. पुढील महिन्याच्या 6 तारखेला नंदीग्राम आणि रेजीनगर इथं होणाऱ्या पोटनिवडणुका दोन्ही गट नवीन नावं आणि चिन्हांसह लढवतील. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्जत दुपदरीकरण तसंच मुकुटबन गड चांदूर या नव्या रेल्वे मार्गासाठी एकंदर 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या 38 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रेल्वेमार्गासाठी 493 कोटी रुपयेही रेल्वेनं मंजूर केले आहेत. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली काल देशभरातल्या 93 विद्यापीठांच्या कुलगुरूंची उच्चस्तरीय बैठक झाली. युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवक केंद्रित प्रमुख उपक्रमांमध्ये उच्च शिक्षण संस्थांचा सहभाग अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत सहभागी विद्यापीठ प्रमुखांना विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2027, नशामुक्त अभियान आणि युवा संपर्क कार्यक्रम या उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसंच या उपक्रमांमध्ये तरुण पिढीचा सक्रिय सहभाग कसा वाढवता येईल यावर चर्चा करण्यात आली. भारतातील स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्सनं केलेल्या व्यावसायिक वातावरण सर्वेक्षण 2026 40 अधिक जागतिक बाजारपेठांच्या यादीत भारताला प्रथम क्रमांकाची पसंती मिळाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशाद्वारे ही माहिती दिली. जागतिक अस्थिरतेच्या काळात स्थिरता, विकास आणि व्यवसाय सुलभता याबाबतीत भारतामधील व्यावसायिक वातावरण सुवर्ण मानक प्रस्थापित करत असल्याचं ते म्हणाले. देशाच्या सॉफ्टवेअर सेवा निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात 8.2% वाढ होऊन ती सुमारे 221 अब्ज डॉलर्सवर पोचली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संगणक सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रातल्या निर्यातीच्या वार्षिक सर्वेक्षणानुसार काल ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेसाठी भारताकडून संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. 33 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष पी शेषाद्री यांनी सांगितलं. भारताकडून पाठवण्यात आलेला गोंधळ हा 4था मराठी चित्रपट आहे. यंदाचा 99वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 रोजी होणार आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून प्रारंभ होत आहे. जपानमधील आयची नागोया येथील पालोमा मिझुहो स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी 2:30 स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सुरू होईल. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर हे उद्घाटन सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक असतील. भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज बिहार, पूर्व राजस्थान, गुजरात, लक्षद्वीप, ओडिशा आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटं, केरळम, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्यात 51,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते 38व्या पुणे महोत्सवाचं उद्घाटन. घाऊक ग्राहकांसाठी सध्या लागू असलेली साखरेची 15 दिवसांची साठवणूक मर्यादा 30 दिवसांपर्यंत वाढणार. ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड आणि 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना आजपासून जपानमध्ये सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 51,000 तरुणांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. विविध सहकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेले हे तरुण आहेत. देशातल्या विविध 45 ठिकाणी 20वा रोजगार मेळावा आज आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामुळे विविध विभाग आणि सहकारी संस्थांमध्ये नियुक्तीपत्र मिळणाऱ्या तरुणांची एकूण संख्या 12,75,000 पोहोचली आहे. विकसनशील देशांना अनेकदा कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार धरलं जातं, जे पूर्णतः अयोग्य आहे. दरडोई कार्बन उत्सर्जनात भारताचं योगदान जागतिक सरासरीच्या निम्म्याहूनही कमी आहे, असं स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं आहे. आज नवी दिल्लीत पर्यावरण आणि हवामान बदलाचे भविष्य या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत हा G20 मधील एकमेव देश आहे ज्यानं पॅरिस इथं झालेल्या COP21 शिखर परिषदेत दिलेली आश्वासनं मुदतीपूर्वीच यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. गेल्या 12 वर्षात भारतानं पर्यावरणाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात असाधारण प्रगती केली आहे. भारत जगातील इतर देशांसोबत मिळून काम करत असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, जागतिक जैव इंधन आघाडी, आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडी आणि मिशन लाईफ यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे नवे मानदंड प्रस्थापित करत आहे. भारताच्या मुख्य भर हा अक्षय ऊर्जेवर राहिला आहे आणि त्यानं पर्यावरण संरक्षणात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असंही पंतप्रधान म्हणाले. 17 देशातील न्यायिक प्रतिनिधी, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती तसंच पर्यावरण तज्ज्ञांची या परिषदेत उपस्थिती आहे. नांदेड जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर झाल्याचा दावा करणारी प्रसारमाध्यमावरील यादी अधिकृत नसून शेतकरी तसंच नागरिकांनी त्यावर आणि या बनावट यादी संदर्भातल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगानं नांदेड जिल्ह्यातील पिकांची आणि पर्जन्यमानाची वस्तुस्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळाबाबत शासन स्तरावरून अधिकृत निर्णय झाल्यानंतर संबंधित यादी तसंच आदेश अधिकृत माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येतील, त्यामुळे प्रसारमाध्यमावरील अशा प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित याद्यांवर विश्वास ठेवू नये तसंच त्या पुढे प्रसारित करू नयेत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचा आज सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्तानं आकाशवाणीच्या कार्यक्रमांमध्ये आगामी काळात विविध बदल आणि नव्या उपक्रमांची भर पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथे नुकत्याच झालेल्या आकाशवाणी श्रोता संघाच्या राज्यस्तरीय संमेलनात कार्यक्रम प्रमुख सुजित बनसोडे यांनी श्रोत्यांनी मागणी केलेले सर्व कार्यक्रम पुढच्या वर्षभरात सुरू करण्यात येतील, अशी माहिती दिली. नव्यानं निर्मिती करण्यात येणारे कार्यक्रम युवा केंद्रित असतील, असंही त्यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्याच्या वैभवशाली वारशाचं जतन करतानाच पर्यटक आणि भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील संरक्षित स्मारकं आणि पर्यटन स्थळांच्या विकासाला आता नियोजनबद्ध चालना दिली जात आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत गड किल्ले, मंदिरं आणि महत्वाच्या संरक्षित स्मारकांचं संवर्धन करण्यासाठी 14,34,00,000 रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून या निधीतून जिल्ह्यातील 5 पर्यटन स्थळांच्या विकासाची कामं सुरू आहेत. यामध्ये तुळजापूरमधील घाटशीळ मंदिर, वडगावमधील खंडोबा मंदिर, धाराशिव लेणी, चामर लेणी आणि नळदुर्ग किल्ला या स्थळांचा समावेश असल्याची माहिती पुरातत्व विभागानं दिली आहे. केंद्र शासनानं शेतकरी

शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खतांची खरेदी सुलभ पारदर्शक आणि जलद गतीने करता यावी यासाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल FFS ही मोबाईल आधारित प्रणाली विकसित केली आहे. परभणी जिल्ह्यात 25 सप्टेंबर पासून खत विक्रीची अंमलबजावणी केवळ मोबाईल ऍपद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सुमारे 850 खत विक्रेत्यांना आवश्यक सूचना देण्यात येणार असून सर्व शेतकऱ्यांनी या प्रणालीचा वापर करण्यासाठी पूर्वतयारी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घर बसल्या मोबाईलवरून खताची आवश्यकता नोंदवून पूर्व नोंदणी करता येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल लिंडसे ओ ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ऍक्ट ऑफ 2026 या कायद्यावर स्वाक्षरी केली. हा कायदा रशियाचं ऊर्जा क्षेत्र, वित्तीय संस्था, संरक्षण जाळं आणि निर्बंध टाळण्याच्या पद्धतींना लक्ष करतो. तसंच रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या देशांवर 100% शुल्क आकारण्याची तरतूद यात आहे.

0: इस दिल को प्यार करना
1: अय्या।

भैया।

0: अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण। भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। मध्य प्रदेशात कार नाल्यात कोसळून 8 ठार। ग्रीनलँडमध्ये अमेरिकी सैन्याच्या कायमस्वरूपी तैनातीसाठी अमेरिका डेन्मार्क यांच्यात करार। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ थोड्याच वेळात जपानमध्ये रंगणार। मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। 20 रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दूरस्थ पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते। देशातल्या इतर युवकांप्रती या युवकांची विशेष जबाबदारी आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली। काहीच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेली ब्रिक्स परिषद, विविध देशांशी झालेले मुक्त व्यापार करार आणि यामुळे युवकांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी यांचाही त्यांनी उल्लेख केला।
1: बीते वर्षों में भारत सरकार का निरंतर जोर युवाओं को भविष्य के लिए तैयार करने पर रहा है। नेशनल एजुकेशन पॉलिसी, स्किल इंडिया मिशन, प्रधानमंत्री कौशल विकास योजना या अप्रेंटिसशिप को बढ़ावा देने का प्रयास, हमारी कोशिश है कि युवाओं की पढ़ाई और उनकी स्किल्स बदलती इकोनॉमी की जरूरतों के साथ चले।
0: खासगी क्षेत्रातही युवकांसाठी रोजगाराच्या संधी वेगाने वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मोदी म्हणाले। केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते। देशात विविध 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्बन उत्सर्जनाची जबाबदारी बहुतेकदा चुकीच्या पद्धतीनं विकसनशील देशांवर लादली जाते, पण भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचे भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते। पॅरिसमध्ये COP21 परिषदेच्या वेळी दिलेली सगळी वचनं वेळेच्या आधी पूर्ण करणारा G20 देशांमधला भारत हा एकमेव देश आहे यावर त्यांनी भर दिला। या क्षेत्रात भारताचं योगदान प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं।
1: प्रकृती और पर्यावरण के विषय पर सदियों तक भारत ने एक तरह से विश्व का मार्गदर्शन किया है। अपने उस वैचारिक कमिटमेंट को लेकर, अपने सांस्कृतिक अनुभवों को आधार बनाकर भारत अब आधुनिक क्लाइमेट चैलेंजेस के समाधान भी दे रहा है और साथ ही भारत मानवता के सामूहिक प्रयासों के लिए आवाहन भी कर रहा है।
0: पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन तसंच बिगर जीवाश्म इंधन, नवकिरणीय, स्वच्छ आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं उचललेल्या विविध पावलांचा, योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि यामुळे झालेल्या प्रगतीचा लेखाजोखाही त्यांनी मांडला। वन, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं तसंच इतर सजीवांप्रती

करुणाभाव बाळगणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे. ही बाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अधोरेखित केली. तर पर्यावरणीय जबाबदाऱ्यांबद्दल भारताचा दृष्टिकोन हा प्राचीन संस्कृतीत रुजलेला आहे, असं प्रतिपादन पर्यावरण वन आणि वातावरणीय बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या कार्यक्रमात केलं. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगानं

विलन प्रधान यांना पोलिसांनी अटक केली असली तरीही त्यांची उमेदवारी मागं घेणार नाही असं काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी स्पष्ट केलं. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारानं या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायची घोषणा केली होती. आज गौरी विसर्जन. अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2,507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. आग्रा इथल्या छापखानातल्या दोन कर्मचाऱ्यांनी हे पेपर बुटांच्या सोलमध्ये लपवून बाहेर नेले आणि 8,000 ते विकले असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार बिजेंद्र गुप्ता याच्यासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेशच्या अगरमाळवा जिल्ह्यात एक कार नाल्यात पडून 3 लहान मुलांसह 8 जण ठार झाले. आज पहाटे ही घटना घडली. ओदिशातून परत येत असलेल्या भाविकांची कार नाल्यात पडली. स्थानिक पोलिसांनी सर्व मृतदेह बाहेर काढले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ग्रीनलँड इथं अमेरिकन सैन्य कायमस्वरूपी तैनात राहावं यासाठी डेन्मार्क बरोबरच्या कराराला अंतिम स्वरूप मिळाल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावर संदेशात दिली आहे. या करारामुळे ग्रीनलँडची सुरक्षा आणि तिथल्या अन्य महत्वाच्या गोष्टींवर अमेरिकेचं कायमस्वरूपी वर्चस्व असेल असंही त्यांनी सांगितलं. या करारामुळे ग्रीनलँड विकत घेण्याच्या ट्रम्प यांच्या मागणीमुळे निर्माण झालेला तणाव काही अंशी निवळला आहे. उभय देशात होणाऱ्या या करारामुळे ग्रीनलँडवरचा डेन्मार्कचा हक्कही अबाधित राहणार आहे. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत या करारावर अमेरिका, डेन्मार्क आणि ग्रीनलँड सरकारचे प्रतिनिधी स्वाक्षरी करतील असं डेन्मार्कनं म्हटलं आहे. हा करार लागू करण्यासाठी डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या संसदेची मंजुरी लागणार आहे. महापुराचा मोठा फटका बसलेल्या नेपाळला भारतानं आणखी 11 टन मदत सामग्री पाठवली अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावरून दिली. औषधं, वैद्यकीय साहित्य, तंबू, स्लीपिंग बॅग्स आणि इतर अत्यावश्यक साहित्य घेऊन भारतीय हवाई दलाचं 9 विमान नेपाळमध्ये दाखल झालं आहे. यापुढेही भारत नेपाळला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासनही जयशंकर यांनी दिलं. पाकिस्तानात काल खैबर पख्तुनवा प्रांतात एका मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांची संख्या 21 पोहोचली आहे. मृतांमध्ये 15 पोलिसांचा समावेश आहे. या स्फोटात किमान 73 पोलीस आणि 3 सामान्य नागरिक जखमी झाल्याचा अंदाज आहे. इत्तेहाद उल मुजाहिदीन पाकिस्तान या दहशतवादी गटानं स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असून आतापर्यंत 6 दहशतवादी मारले गेल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन आज जपानमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 2:30 हा कार्यक्रम सुरू होईल. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या समारंभात ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक असतील. 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. बॅडमिंटनपटू PV सिंधू, भारोत्तोलक मीराबाई चानू, नेमबाज मनू भाकर, मुष्टीयोद्धा लोवलीना बोरगोहेन आणि कुस्तीपटू अमन सहरावत यांच्याकडून पदकांच्या अपेक्षा आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. भारताचं प्रतिव्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मध्य प्रदेशात कार नाल्यात कोसळून 8 जण ठार. ग्रीनलँडमध्ये अमेरिकी सैन्याच्या कायमस्वरूपी तैनातीसाठी अमेरिका, डेन्मार्क यांच्यात करार. आणि
आशियाई क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ थोड्याच वेळात जपानमध्ये रंगणार. मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. याबरोबर

0: Aswani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: हाय हॅलो नमस्कार आणि शुभ दुपार. आकाशवाणी मुंबई प्रसारित 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आपण ऐकता आहात मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आणि आज आपल्या सेवेत आपलं मनोरंजन करण्यासाठी, माहिती देण्यासाठी आणि छान छान गाण्यांचा आस्वाद तुम्हाला देण्यासाठी मी आहे आपल्या सेवेत हजर RJ चैताली कानिटकर. सुरुवात करण्यापूर्वी अर्थात एकदा करूया गणपती बाप्पाला नमन.

गणपती बाप्पा मोरया. खरं तर गणपतीत आत्ता बऱ्याच ठिकाणी मी सजावटी बघितल्या आणि सजावटी बघितल्यानंतर त्या सजावटींमध्ये काय आढळलं हेच आता मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी चला दोस्तो हो, या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. आपले संपर्क क्रमांक आहेत 45 15 41 32 45 15 41 33. 022 आपला STD कोड आहे. तसंच व्हॉट्सअपवर आपण संदेशही पाठवू शकता आणि त्यासाठी आपला संपर्क क्रमांक आहे 8657661071. तर मी इथवर येऊन पोचले होते की आत्ता आपण अनेक ठिकाणी बाप्पाला गेला असाल, वेगवेगळ्या प्रकारची सजावट केलेली सुद्धा आपण बघितलेली असेल. पण खरं सांगू का, ह्यावर्षी मी जिथे जिथे गेले ना, त्या सजावटीमध्ये गुलाबाच्या फुलांच्या अप्रतिम सजावटी मी केलेल्या बघितल्या. काही ठिकाणी गुलाबाची खरी फुलं होती, काही ठिकाणी कृत्रिम फुलांचा वापर केलेला होता, पण इतकं सुंदर फूल. आणि मग मनात विचार आला की या फुलाचेच किती प्रकार आहेत हे जरा आपण पाहिलं तर. आणि मग माहिती काढायला सुरुवात केली आणि आश्चर्य तुम्हाला वाटेल की जगभरात गुलाबाच्या फुलांचे बरेच प्रकार आढळतात आणि या प्रकारांवर आधारित सजावट केली ना की फार सुंदर दिसते. तेव्हा याच फुलांबद्दल चला दोस्तोमध्ये आपण जाणून घेणार आहोत. गुलाबी रंग, गुलाबी फूल, गुलाबाचं फूल ह्यावर आधारित असंख्य गाणीसुद्धा मी तुम्हाला ऐकवणार आहे. सुरुवात करूया या अतिशय जुन्या गाण्यापासून.

तर गजानन वाटव्यांचं हे गाणं इतकं जुनं आहे आणि इतकं छान आहे की याच्यामध्ये या गुलाबाच्या फुलाचा आवर्जून उल्लेख आलेला आहे. तर मी तुम्हाला सांगत होते की जगभरात गुलाबाच्या फुलांचे असंख्य प्रकार आहेत. आता असंख्य म्हणजे नक्की किती असं तुम्ही म्हणाल, तर गुलाबाच्या फुलांचे जवळजवळ एक नव्हे दोन नव्हे तर 10 प्रकार अस्तित्वात आहेत बरं का. आणि हे 10 प्रकार इतके विशेष आहेत, प्रत्येकाची खासियत वेगळी आणि प्रत्येकाचा उपयोगसुद्धा वेगळा. म्हणजे कसा, तर मी सुरुवात करते पहिल्या प्रकारापासून ज्याला आपण हायब्रिड टी रोज, हायब्रिड टी रोज असं म्हणतो. गुलाबांच्या जगातला हा सर्वात प्रसिद्ध प्रकार आहे तो म्हणजे हायब्रिड टी रोज. याची फुलं खूप मोठी असतात, आकर्षक असतात, लांब असतात आणि सरळ देठावर उमलतात. त्यामुळे पुष्पगुच्छ करत असताना, सजावट करत असताना किंवा कट फ्लॉवरसाठी आपण म्हणतो ना, तर त्याच्यासाठी सुद्धा या प्रकारच्या फुलाचा प्रचंड उपयोग केला जातो. हायब्रिड टी रोज हे आता तुम्ही बघायला गेलात तर कृत्रिम फुलांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं, फक्त शेवटी नैसर्गिक ते नैसर्गिक, नाही का. आणि गुलाबाचं फूल कोणाला आवडत नाही. गुलाबाच्या फुलातला हा पहिला हायब्रिड टी रोज हा प्रकार. तर दुसरा प्रकार कुठला, तर ग्रँड फ्लोरा रोज, ग्रँडी फ्लोरा रोज असंही या फुलाला म्हटलं जातं. हायब्रिड टी आणि फ्लोरीबुंडा या दोन्ही प्रकारांचे एकत्र गुण असल्यासारखा हा प्रकार आहे. म्हणजे आपण म्हणतो बघा की कधी कधी ना कलम केलं जातं, तर हे कलम करून ग्रँडी फ्लोरा रोज हे जे फूल आहे हे फूल कुंडीमध्ये वाढवलं जातं. याची फुलं मोठी असतात आणि अनेकदा पुष्पगुच्छांमध्ये त्याचा वापर केला जातो. उंच वाढणाऱ्या गुलाबामुळे बागेला आकर्षक असा एक वेगळेपणा किंवा शोभा आपल्याला पाहायला मिळते. हायब्रिड टी रोज आणि ग्रँडी फ्लोरा रोज हे जे प्रकार आहेत हे फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरच्याही अनेक थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आता याच्या पुढचा जो प्रकार आहे तो सुद्धा तितकाच इंटरेस्टिंग आहे आणि तो आहे फ्लोरीबुंडा रोज. मी मगाशीच एक प्रकार सांगितला होता की हायब्रिड टी रोज आणि फ्लोरीबुंडा रोज यांचं एकत्र मिश्रण म्हणजे ग्रँडी फ्लोरा. त्यामुळे हा जो प्रकार आहे हा फक्त ज्या वेळेला उद्यान तयार केलं जातं त्या उद्यानामध्ये सतत फुलं यावीत यासाठी वापरला जाणारा फुलांचा प्रकार. ही फुलं प्रचंड येतात आणि इतकी छान दिसतात की बागेमध्ये विविध रंगांची उधळण ह्या प्रकारच्या फुलांमध्ये करता येते. हा जो प्रकार आहे तो नानाविध रंगांनी सजलेला असतो, पण गुलाबी हा तर त्याचा खास रंग बरं का.

नमस्कार, मी सुखदा खांडकेकर, रसिक हो तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। तर आपण सगळेजण FM रेनबो ऐकतोय आणि अनेक श्रोते कार्यक्रमामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून सहभागी झालेले आहेत आणि आपल्याला मंगेश म्हात्रे यांनी एक मेसेज केलेला आहे की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या घरातील बागेत वेगवेगळ्या रंगांची आणि विविध प्रकारच्या गुलाबांच्या फुलांची लागवड पाहायला मिळाली होती। ह्या बात आहे, तुम्ही आठवण सांगितली त्याबद्दल खरंच मनापासून आभार। प्रकाश शिंदे, स्मिता पालकर, प्रमोद राऊत, अशोक पाटील, विजेंद्र घाटोळ सर असे अनेक श्रोते हे कार्यक्रमात या निमित्तानं जोडले गेलेले आहेत आणि मला वाटतं गुलाबाचं फूल हे अगदी सहज आपल्याला घ्यावंसं वाटतं आणि ते आपण घेतो आणि आपण ते लावतो, पण गुलाबाच्या फुलाचा मेंटेनन्स करणं हे जरा अवघड आहे, नाही का? तर आपण 3 गुलाबाच्या जे प्रकार होते त्यांना एक त्यांच्याबद्दल आपण बोललो होतो। आता मी पुढच्या प्रकाराकडे जाणार आहे आणि तो प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो क्लाइम्बिंग रोज। आता क्लाइम्बिंग या नावातच याचा अर्थ दडलेला आहे। नावाप्रमाणेच हा गुलाब आधार घेत हळूहळू वर चढतो आणि छान पसरतो। कमानी, कुंपण किंवा भिंती याच्यावरती या फुलांची आकर्षक आणि मनमोहक अशी सजावट करता येते। मोठ्या बागांसाठी सुद्धा हा अतिशय सुंदर प्रकार आहे आणि याची म्हणजे क्लाइम्बिंग रोज असलेली फुलं तितकीच छान दिसतात, शोभून दिसतात। त्यामुळे हा जो प्रकार आहे हा बऱ्याच ठिकाणी लावला जातो आणि त्याचा वापरही केला जातो। त्याचबरोबर दुसरा एक प्रकार आहे ज्याला रॅम्बलर रोज असं म्हटलं जातं। क्लाइम्बिंग रोजसारखाच हा सुद्धा चढणारा गुलाब आहे, मात्र याच्या लवचिक फांद्या असल्यामुळे त्या अधिकाधिक पसरतात। अनेक लॅम्बलर गुलाब हे एकाच वेळेला लहान लहान गुच्छानं तयार होतात, त्यामुळे एक संपूर्ण कमान या फुलांनी झाकल्यासारखी सुशोभित होऊ शकते किंवा वाटू शकते। आता मी पुढचा एक प्रकार तुम्हाला सांगणार आहे आणि तो आहे मिनिएचर गुलाब। हा प्रकार तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल कारण भारतातल्या अनेक राज्यांमध्ये मिनिएचर गुलाब हा याची लागवड हे जे आपण म्हणतो हा जो फुलाचा प्रकार आहे तो तयार केला जातो। छोटासा रोप, छोटीशी फुलं आणि छोट्या जागेत मोठं सौंदर्य। मिनिएचर गुलाब हे आकाराने लहान असतात, विशेषतः तुम्हाला नारंगी रंगांच्या अनेक छटांमध्ये याची फुलं बघायला मिळतील। कुंडी असो, बाल्कनी असो किंवा अजून एक प्रकार ज्याला आपण टेरेस गार्डनिंग म्हणतो त्याच्यासाठी हा लोकप्रिय असा प्रकार आहे, बरं का? काही वाणांची फुलं तर अगदी छोट्या गुलाबांच्या प्रतिकृतीसारखी सुद्धा दिसतात। तर असे हे प्रकार, अजूनही 2 ते 3 प्रकार मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे, पण तत्पूर्वी ऐकूया छानसं गीत।

तर मंडळी, खरंच ही गुलाबाची कळीसुद्धा किती गोड आणि गुंडच दिसते नाही. खरं सांगायचं तर मगाशी मी तुम्हाला जे प्रकार सांगितले त्याच प्रकारांबरोबर आता आपण पुढे जाणार आहोत. आणि आपल्या श्रोत्याने एक फोन केला होता किशोरजींनी, नक्कीच धन्यवाद तुम्ही फोन करून संपर्क केलात आणि गुलाबांचे प्रकार तुम्हाला आवडतात हेही तुम्ही सांगितलं त्यासाठी. आता अर्थात पुढचा जो प्रकार आहे त्याकडे मी येणारच आहे. आणि तो प्रकार कुठला आहे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. त्या प्रकाराला आपण म्हणतो डमास्क्रोज. ह्याचं नाव आहे डमास्क्रोज. आता डमास्क्रोज म्हणजे नक्की काय? तर सुगंधासाठी, विशेषतः सुगंधासाठी, त्याच्या सुगंधासाठी हा जो प्रकार आहे हा खूप प्रसिद्ध झाला. याचं कारण त्याचा सुगंध अर्थात भयंकर सुंदर आहे, त्यात काही शंकाच नाही. आणि हा सुगंध मनमोहक आहे, आकर्षक आहे. याच्यापासून गुलाब पाणी, अत्तर, सुगंधी तेल हे सुद्धा तयार केलं जातं. गुलाबाच्या सुगंधाची पारंपरिक ओळखच जणू या प्रकाराशी जोडली गेली आहे, असं म्हणलात ना तरी अगदी काही हरकत नाही. त्यानंतरचा प्रकार आहे अल्बारोज. अल्बा गुलाब हा जुन्या युरोपीय गुलाबांच्या गटातला एक प्रकार. पांढऱ्या किंवा फिकट गुलाबी छटांनी नाजूक आणि सुगंधी फुलं हे त्याचं अजून एक वैशिष्ट्य. आणि फार महत्त्वाचं, थंड हवामान सहन करण्याची क्षमता, साधं आणि मोहक सौंदर्य यामुळे हा विशेष महत्त्वाचा गुलाब मानला जातो. भारतामध्ये उत्तराखंड, त्याचबरोबर जम्मू काश्मीर, याच बरोबरीने सांगायचं तर आपल्याकडे विशेषतः थंड हवामानाच्या जितक्या प्रदेश आहेत तिथे सगळीकडे तुम्हाला अल्बा रोजेस बघायला मिळतील. आणि भारताबाहेर युरोपीय देशांमध्ये सुद्धा ह्या प्रकारच्या गुलाबाच्या फुलांचा वापर हा खूप जास्ती प्रमाणात करण्यात येतो. त्यानंतरचं फूल जे आहे ते आहे मॉस रोज. हा एक गुलाबाच्या फुलाचा प्रकार. हा गुलाब दिसायलाच मुळे वेगळा आणि फुलाच्या देठावर किंवा कळांच्या बाहेरच्या भागावर शेवाळासारखी दिसणारी सुगंधी फुलंही वाढतात हा गुलाबाच्या बरोबरीनं, म्हणून त्याला मॉस रोज हे एक नाव मिळालं. जुन्या पद्धतीच्या गुलाबांमध्ये हा विशेष आकर्षक असा प्रकार होता. आणि अगदी शेवटचा प्रकार आहे वाईल्ड रोज. आधुनिक गुलाबाच्या असंख्य वाणांमध्ये निसर्गात आढळणाऱ्या वाईल्ड रोजचाही समावेश होतो. त्याची फुलं साधारणपणे साधी, अनेकदा पाचकळ्यांची असतात. त्यातून पुढे मग संकर आणि निवडक प्रजननाद्वारे त्याचे असंख्य रंग, आकार आणि हे सगळं केलं जातं किंवा विकसित झालं आहे आपल्याकडे. गुलाबाच्या या नाजूक फुलाला प्रेमिकांमध्ये सुद्धा मानाचं स्थान आहे. अनेक कवी कवयित्रींनी आपल्या काव्यात गुलाबाला गुंफलं आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर गुलाबाचे हे 10 प्रकार म्हणजे डमास्क रोज, अल्बा रोज, मॉस रोज, वाईल्ड रोज, त्याचंच हायब्रिड टी रोज, फ्लोरिबुंडा रोज, ग्लँडिफोरा रोज, रॅम्बलर रोज आणि मिनिएचर रोज. तर यातले आपल्याकडे वापरले जाणारे प्रकार आहेत विशेष करून, ज्याला आपण हायब्रिड टी रोज म्हणतो, मिनिएचर गुलाब म्हणतो, किंवा आपल्याकडे अल्बा रोज हा एक प्रकार आणि वाईल्ड रोज हा एक प्रकार खूप विशेषत्वाने आढळतो. आणि मी म्हटलं तसं

गुलाबाची मशागत करणं अवघड आहे. नित्यनियमानं त्याच्या गुलाबाचं जिथे आपण रोप लावलेलं आहे त्या कुंडीची देखभाल करणं, काळजी घेणं, हे जर केलं तर निश्चित गुलाबाला अतिशय सुंदर फुलं येतात आणि खूप छान वाटतं. अनेक ठिकाणी गुलाब उद्यानं तयार केली गेली आहेत, गुलाबाच्या वेगवेगळ्या जातींची प्रदर्शनं होतात, तिथे तुम्हाला हे प्रकार अगदी नक्कीच बघायला मिळतील. गुलाबाची ओळख फक्त त्याच्या रंगानं होत नाही तर त्याच्या पाकळ्यांची रचना, सुगंध वाढवण्याची पद्धत आणि इतिहासातही तितकाच तो सुगंधी आहे आणि म्हणूनच गुलाबाला जगभरात फुलांचा राजा असं म्हटलं जातं. तर अशी ही चला दोस्तहोमध्ये गुलाबाच्या फुलांचे वेगवेगळे प्रकार आपण बघितले. ठीक 3 वाजता आपण महत्त्वाच्या बातम्या ऐकणार आहोत आणि 3:10 पुन्हा एकदा सप्तरंगी 7 मी तुमची साथ देण्यास हजरच असणार आहे. आता ऐकूया असंच एक छानसं गुलाबी गाणं.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण। भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं

0: प्रतिपादन राज्यात भक्तिमय वातावरणात गौरींचं विसर्जन काही ठिकाणी गणरायालाही निरोप टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3,500 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दुरुस्त पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते. देशातल्या इतर युवकांप्रती या युवकांची विशेष जबाबदारी आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेली ब्रिक्स परिषद विविध देशांशी झालेले मुक्त व्यापार करार आणि यामुळे युवकांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी यांचाही उल्लेख त्यांनी केला.
1: बीते वर्षों में भारत सरकार का निरंतर जोर युवाओं को भविष्य के लिए तैयार करने पर रहा है. नेशनल एजुकेशन पॉलिसी, स्किल इंडिया मिशन, प्रधानमंत्री कौशल विकास योजना या अप्रेंटिसशिप को बढ़ावा देने का प्रयास. हमारी कोशिश है कि युवाओं की पढ़ाई और उनकी स्किल्स बदलती इकोनॉमी की जरूरतों के साथ चले.
0: खासगी क्षेत्रातही युवकांसाठी रोजगाराच्या संधी वेगानं वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मोदी म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशात विविध 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं तर नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. कार्बन उत्सर्जनाची जबाबदारी बहुतेकदा चुकीच्या पद्धतीनं विकसनशील देशांवर लादली जाते, पण भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं आयोजित केलेल्या पर्यावरण आणि वातावरणीय गतिशीलतेचं भविष्य या विषयावरच्या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. पॅरिसमध्ये COP21 परिषदेच्या वेळी दिलेली सगळी वचनं वेळेच्या आधी पूर्ण करणारा G20 देशांमधला भारत हा एकमेव देश आहे यावर त्यांनी भर दिला. या क्षेत्रात भारताचं योगदान प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं.
1: प्रकृती और पर्यावरण के विषय पर सदियों तक भारत ने एक तरह से विश्व का मार्गदर्शन किया है. अपने उस वैचारिक कमिटमेंट को लेकर, अपने सांस्कृतिक अनुभवों को आधार बनाकर भारत अब आधुनिक क्लाइमेट चैलेंजेस के समाधान भी दे रहा है, और साथ ही भारत मानवता के सामूहिक प्रयासों के लिए आवाहन भी कर रहा है.
0: पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन तसंच बिगर जीवाश्म इंधन नवीकरणीय स्वच्छ आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं उचललेल्या विविध पावलांचा योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि यामुळे झालेल्या प्रगतीचा लेखाजोखाही मांडला. वन तलाव नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं तसंच इतर सजीवांप्रती करुणाभाव बाळगणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे ही बाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी अधोरेखित केली. तर पर्यावरणीय जबाबदारीबद्दलचा भारताचा दृष्टिकोन हा प्राचीन संस्कृतीत रुतलेला आहे असं प्रतिपादन पर्यावरण वन आणि वातावरणीय बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी या कार्यक्रमात केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सागरमाला योजनेबद्दल. भारताला लाभलेला विस्तृत समुद्र किनारा आणि जवळपास 14,500 किलोमीटर लांबीच्या जलमार्गांचा योग्य वापर करून घेण्यासाठी मार्च 2015 मध्ये सागरमाला योजनेचा प्रारंभ झाला.

0: आला होता. बंदर केंद्रित विकासावर लक्ष केंद्रित करून मालवाहतूक कार्यक्षम करणं, जलवाहतुकीचा खर्च कमी करणं आणि व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या या योजनेचा उद्देश आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रांची या क्षेत्रातली गुंतवणूक वाढवून बंदराचं आधुनिकीकरण करणं, त्यांच्यातील जोडणी वाढवण्यावर या योजनेत भर दिला आहे. या योजनेअंतर्गत गेल्या 11 वर्षांमध्ये 6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 845 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत यातले 315 प्रकल्प पूर्ण झाले असून 210 प्रकल्पांचं काम सुरू आहे, तर 320 प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात आहेत. देशात बंदरांशी संबंधित पायाभूत सुविधा बळकट करणं आणि सागरी प्रदेशांमधल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात सागरमाला प्रकल्प महत्वाची भूमिका बजावत आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज गौरी विसर्जन. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात गौरी गणपती सणाचा मोठा उत्साह दिसत आहे. अकलूज इथल्या एका कुटुंबानं राज्यभरात दूध भेसळखोरांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईचा देखावा अनोख्या पद्धतीनं साकारला आहे. गौराई स्वतः हातामध्ये शुद्ध दुधाची किटली घेऊन अवतरली असून हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. बीड ते पुणे रेल्वे सेवा येत्या 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही रेल्वेगाडी बीडहून रोज रात्री 9:30 सुटून पुणे जंक्शनला सकाळी 5:20 पोहोचेल. परतीची गाडी पुण्याहून रात्री 10:45 सुटून बीडला सकाळी 6:00 पोहोचेल. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपरफुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. आग्रा इथल्या छापखान्यातल्या 2 कर्मचाऱ्यांनी हे पेपर बुटांच्या सोलमध्ये लपवून बाहेर नेले आणि 8,000 ते विकले असं या आरोपपत्रात म्हटलं आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार बिजेंद्र गुप्तासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे. या प्रकरणाचा तपास जसा होईल तसंच पूरक आरोपपत्र दाखल केलं जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. टीईटी परीक्षा 28 जून रोजी होणार होती, पण आदल्या दिवशी परीक्षेचा पेपर फुटल्यानं ती रद्द करण्यात आली होती. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा जपानमध्ये होत आहे. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या समारंभात भारताचा ध्वज, ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सहरावत यांच्याकडे आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण. भारताचं प्रति व्यक्ती कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण जागतिक सरासरीच्या अर्ध्यापेक्षाही कमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात भक्तिमय वातावरणात गौरींचं विसर्जन. काही ठिकाणी गणरायालाही निरोप. टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3,500 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात. मनू भाकर आणि पवन सहरावत भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: पुन्हा एकदा सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये तुमचं अतिशय मनापासून मी स्वागत करते, आर जे चैताली कानेटकर. तर आज 19 सप्टेंबर हा ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांचा स्मृती दिन. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतलं त्यांचं योगदान, विशेषतः लता मंगेशकरांसह अनेक गायक गायिकांना मिळालेली पहिली संधी ही त्यांच्याचमुळे होती. असे ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांचा आज स्मृती दिन. मराठी संगीतविश्वात डीडी या नावानं प्रेमानं ओळखले जाणारे दत्ता डावजेकर म्हणजे दत्तात्रय शंकर डावजेकर. 15 नोव्हेंबर 1917 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 19 सप्टेंबर 2007 रोजी म्हणजे त्यांच्या वयाच्या 90व्या वर्षी त्यांचं निधन झालं. तब्बल अनेक दशकांच्या प्रवासाबरोबर संगीत प्रवास, मराठी चित्रपटसृष्टी, हिंदी चित्रपटसृष्टी, नाटकं, भावगीतं आणि माहितीपट अशा अनेक माध्यमातून संगीताच्या बरोबर लीलया संचार करणारे डीडी म्हणजेच आपले लाडके दत्ता डावजेकर. असंख्य गाणी त्यांनी मराठीला दिलेली आहेत आणि आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या काही आठवणी आणि गाणी आपण नक्कीच ऐकणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या गाण्यापासून.

तर इतकं पहिलंच सुंदर गाणं, अनेक श्रोत्यांनी सांगितलंय गाणं छान आहे, माहिती छान आहे. आपल्याला अविनाश दिवेकर सर फोनच्या माध्यमातून आत्ताच त्यांनी संपर्क केला आणि सांगितलं, खरंच ही सगळी माणसं आज असती तर त्यांच्या बाबतीत खरंच

0: काहीतरी वेगळं घडलं असतं, कारण त्यावेळेला प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती आणि त्याही परिस्थितीमध्ये अगदी प्रत्येकजण त्याला जसं जमेल तसं घरासाठी ठेवून उरलेली सगळी जी कमाई आहे ती आपल्या कलेकरता आणि समाजकार्याकरता वापरत होता, ह्यात तिळं मात्र शंका नाही. आणि कदाचित डीडीही त्यातलेच. डीडींची असंख्य गाणी आहेतच आणि मला छान वाटत आहे की अनेक श्रोते कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. पंकज मोहोड सर, रामदास तांबे, श्रीपाद जोशी, तसंच विजेंद्र घाटोळ सर, अविनाश सर हे आपल्याला कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही गाणी ऐकतोय, आस्वाद घेतोय. धन्यवाद. स्मिता पालकरजी सुद्धा सहभागी झाल्यात, मिलिंद टिपणी सर सहभागी झालेत, खूप खूप आणि अतिशय मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानते आणि असंच ऐकत रहा हे नक्की. तर आपण डीडींबद्दल आता जाणून घेतोय. तर डीडींविषयी अधिक सांगायचं तर दत्ता डावजेकरांच्या पूर्ण वडिलांचं नाव होतं बाबूराव डावजेकर. तर ते त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर ते तमाशा आणि उर्दू नाटकांमध्ये तबला वाजवत असत, त्यामुळे लहानपणापासूनच दत्तात्रेयांच्या कानावरती तालासुरांचे अतिशय चांगले संस्कार झाले. त्यांनी तबला आणि हार्मोनियम हेही शिकून घेतलं आणि पुढे शास्त्रीय गायनाचेही त्यांनी शिक्षण घेतले. म्हणजे त्यांच्यासाठी संगीत हे निव्वळ करिअर नव्हतं, तर बालपणापासून त्यांच्या जगण्याचा तो एक भाग होता आणि हाच जगण्याचा भाग त्याने आयुष्यभर जपला आणि खरंच 101 अशी सुंदर गीतं त्याने आपल्याला दिली. यातलंच एक अतिशय सुंदर गीत नक्की ऐकूया.
1: भारतीय नागरिकाचा

0: तर इतकं हे छान गाणं की या सैनिकांची ओळख या निमित्तानं आपल्याला नक्कीच होते. त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी ऐकूया छानशी गीतं आणि माहिती आणि ऍडव्हर्टाइजमेंट.
1: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस,

0: मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह
1: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच अटी लागू.
0: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: तर मगाचं जे गीत मी तुम्हाला ऐकवलं, भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी, काय ते गीत आणि काय ती सुरुवात आणि चपखल संगीत दिलेलं. खरं तर हे जे गाणं आहे हे सुपरहिट गाणं त्यांचं ठरलं. आणि याचं कारण म्हणजे गीतातले शब्द तर तितकेच सुरेख होते, पण त्याचबरोबरीनं संगीतसुद्धा इतकं सुंदर दिलेलं होतं की ते पाहुरे किती वाट या चित्रपटातलं हे गीत सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारं ठरलं आणि अतिशय गाजलं. बरं, या गीताबद्दल तर मी अर्थात तुम्हाला बोललेच आणि सांगतेच आहे, पण अजून एक गोष्ट मला तुम्हाला नक्कीच सांगावीशी वाटते, ती म्हणजे त्यांचं जे संगीत होतं ना, त्यांचे संस्कार घरातून घडले, पण एकाच वाद्यावर त्यांनी कधीही समाधान मानलं नाही. म्हणजे काय, डावजेकरांची संगीताची भूकच विलक्षण होती. तबला, पेटी, पियानो आणि जलतरंग अशा विविध वाद्यांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं होतं. आणि हे प्रावीण्य मिळवलेलं असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री शांताबाई आपटे यांच्या कार्यक्रमांमध्ये पियानो वादक म्हणून त्यांनी देशभर प्रवास केला. संगीत शिक्षणाची आणि नवनवीन प्रयोग करण्याची संधी ही वृत्ती त्यांच्या या रचनांमध्ये सुद्धा नक्कीच दिसून येते. बरं का,

खरंच आहे, इतकं सुंदर गाणं अनेक श्रोते मला सांगतायत की इतकी छान छान गाणी त्यांनी आपल्यासाठी दिलेली आहेत, तर त्यांच्या स्मृतींना उजाळा नक्कीच द्यायला हवा, नाही का?

0: तर मी इथपर्यंत आले होते की 1941 हे साल उजाडलं. म्युन्सिपाल्टी या मराठी चित्रपटासाठी दत्ता डावजेकरांना स्वतंत्रपणे संगीत देण्याची पहिली वहिली संधी मिळाली. आणि त्यानंतर 1942 सरकारी पाहुणे या चित्रपटातील नाचे संगीत नटवर हे गीतसुद्धा विशेषत्वानं गाजलं. अशा प्रकारे 1941 हे साल खरं तर त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं असं हे वर्ष ठरलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण ही संधी फक्त संधी नव्हती तर ही त्यांनी सुवर्णसंधी गाठली आणि या संधीचा उपयोग खूप छान पद्धतीनं करून घेतला. आणि मग काय, ते अजिबात त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. मराठी संगीताला एक वेगळी ओळख करून दिली. तर असं हे खूप छान व्यक्तिमत्व इतिहास घडला. दत्ता डावजेकरांच्या नावाशी जोडलेला सर्वात महत्त्वाचा संगीत इतिहास म्हणजे लता मंगेशकरांना पार्श्वगायनाची संधी देण्याचं श्रेय. विचार करा ना, माझं बाळ या चित्रपटात लता दिदींनी आपल्या संगीताच्या आवाजानं सुमधूर आणि संगीताखाली पार्श्वगायन केलेलं आहे. पुढे 1947 हिंदी चित्रपट आपकी सेवा में मधील पा लागू कर जोरी रे हे लता दिदींचं हिंदी चित्रपटातलं पहिलं पार्श्वगायन ठरलं. पण हे गाण्यासाठी डिडींसारखे संगीतकारच कामाला येत होते. दत्ता डावजेकर हे केवळ संगीतकार नव्हते तर गुण हेरणारे मार्गदर्शक होते. लता मंगेशकरांनंतर त्यांनी आशा भोसले, उषा मंगेशकर, सुधा मल्होत्रा आणि पुढे अनुराधा पौडवाल यांनाही सुरुवातीच्या काळात संधी दिली. अनुराधा पौडवाल यांच्या घुमला हृदयी निनाद हा यशोदा चित्रपटातला त्यांचा प्रवास आहे, त्याला विशेष लोकप्रियतासुद्धा मिळाली. तर असे डीडी त्यांची इतकी गाणी आहेत आणि अतिशय सुंदर सुंदर गाणी आहेत, ती एक एक करून आपण नक्कीच ऐकूया.
1: Oh, hello! Ladies and gentlemen, fancy dress dance just starting. Please join everybody. Oh, please! Thank you.

कुठे रामा रघुनंदना आणि कुठे संत वाहते कृष्णामय आणि हे कुठे मधुरिकेनाच, काय हे गीत, 101 बढिया स्टाईलची गाणी देणारे हेच तर खूप महान संगीतकार अर्थात दत्ता डावजेकर. तर आता अर्थात पुढे येऊया. मी म्हणाले तसं की दत्ता डावजेकर हे केवळ संगीतकार नव्हते तर गुण हेरणारे अतिशय उत्तम मार्गदर्शक सुद्धा होते. आता तुम्ही म्हणाल मी असं का बरं म्हणते, सांगणार, हे सुद्धा सांगणार, कारण त्यांच्यात हे असंख्य गुण आहेत आणि आज या सगळ्याची उजळणी करणं हे नक्कीच माझं काम आहे, कारण आज DD यांचा स्मृतिदिन. तेव्हा या सगळ्या दिवसांना उजळणी करत असताना आता मी येणार आहे पुढे. मी म्हणाले तसं की लता मंगेशकरांबरोबर इतर कोणाला कुठलं गाणं द्यायला हवं हे सुद्धा त्यांना व्यवस्थित उमगत होतं आणि म्हणूनच त्यांच्या गाण्यांमध्ये वेगवेगळ्या गायिकांना त्यांनी गाण्याची संधीसुद्धा दिली होती. डावजेकरांच्या संगीताची खासियत म्हणजे शब्दांचा भावार्थ समजून घेऊन त्याला अनुरूप चाल देणं. संथ वाहते कृष्णामाई, तुझे नि माझे इवले गोकुळ, रामा रघुनंदना, अंगणी गुलमोहर फुलला, गोमू माहेरला जाते हो नाखवा, पुन्हा बघा हे वेगळ्या नवख्या स्टाईलचं गाणं, यांसारख्या गीतांमधून त्यांच्या संगीताचं वैविध्य हे स्पष्टपणे जाणवतं. भक्ती, प्रेम, निसर्ग, विरह आणि मातीतला भाव, प्रत्येक रंगाला त्यांनी आपली स्वतंत्र संगीत भाषाच जणू दिली होती. आणि हे सगळं देत असतानाच पाहुरे किती वाट या चित्रपटातील भारतीय नागरिकाचा घास रुजळतो उठी हे गीत विशेषत्वानं गाजलं सुद्धा. अर्थात हे जे गीत गाजलं ते आपण मगाशीच ऐकलं सुद्धा. तर अशी ही नानाविध गीतं ज्याच्यातून डावजेकरांचं संगीत केवळ मनोरंजनापुरतं दिसत नाही तर त्याला सामाजिक जाणीवसुद्धा होती, संवेदनशीलता त्यांच्या मनात होती हेही ठळकपणे जाणवतं, नाही का? तर अशाच छान छान त्यांच्याच गीतांचा आस्वाद घ्यायची आता वेळ झाली. ऐकूया अशाच पठडीतलं एक सुंदरसं गाणं.

0: किती छान गाणं नाही का ही गाणी. खरंच आपण इतकी ऐकतो आणि आपल्याला आवडतात सुद्धा. दत्ता डावजेकर, आशा भोसले, गदी माडगुळकर यांचा त्रिवेणी संगम इतका जबरदस्त होता की प्रत्येक गाणंच हिट ठरलं आणि अगदी आत्ता आत्तासुद्धा ही गाणी आपण ऐकतो आहोत आणि याचा छान आस्वाद घेतो आहोत. इतकं छान संगीत कसं बरं सुचत असेल हा एक मनात पडलेला माझा प्रश्न आहे. पण ही प्रतिभावंत माणसं असंच याला म्हणायला लागेल, ही कुठेतरी सेवा आधीची राहिलेली असते आणि या जन्मात ती पूर्ण होते असंही मी काही ऐकलं आहे. पण यामागे मेहनतसुद्धा अति प्रचंड होती बरं का. म्हणजे दत्ता डावजेकरांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार हा अनेकदा मिळाला, म्हणजे एकदा नव्हे अनेकदा मिळाला. त्यांच्या कारकिर्दीतली उल्लेखनीय चित्रपटांमध्ये रंगल्या रात्री, अशा पाठलाग, थोरातांची कमळा, पडछाया, चमणराव गुंड्या भाऊ, पेडगावचे शहाणे, सुखाची सावली, संत वाहते कृष्णामाई, वैशाख वणवा यांचा समावेश होतो. त्यांच्या संगीताने मराठी चित्रपट गीतांना सुद्धा समृद्ध केलं. संगीतकार असून सुद्धा ते अतिशय उत्तम तंत्रज्ञ सुद्धा होते. डावजेकरांची एक अत्यंत रंजक बाजू म्हणजे त्यांना इलेक्ट्रॉनिक्समध्ये विशेष रस होता बरं का. म्हणजे संगीताबरोबर त्यांनी इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या निर्मितीमध्ये आणि प्रयोगांमध्ये प्रचंड रस घेतलेला होता. त्यांचा मुलगा विजय यांच्या सहकार्याने त्यांनी वाद्यनिर्मितीचे अनेक प्रयोग केले आणि भारतात सुरुवातीच्या इलेक्ट्रॉनिक संगीत वाद्यांच्या प्रयोगांमध्ये त्यांचं विशेष योगदानसुद्धा आहे. म्हणजे 1955 त्यांनी असंच एक वाद्य क्लेवोलिनचा वापर केल्याचा उल्लेख सुद्धा आढळतो. तो काळ बघा, त्या काळात जर आपण केलो ना तर त्यावेळेला विशेषत्वानं असे काही शोध वगैरे लावलेले नव्हते किंवा विज्ञान तंत्रज्ञानात जे आज आपल्याला प्रगती बघायला मिळते ती काही तेव्हा विशेषत्वानं झालेली नव्हती. पण या महान माणसाचे हे सगळे प्रयोग इतके भन्नाट होते की यामुळे तेव्हा प्रयोग तत्वज्ञ किंवा शास्त्रज्ञ असं सुद्धा त्यांना म्हणण्यात आलं. आणि एका बाजूला हे करत असताना त्यांची गाणी मात्र देणं, गाण्यांना चाली बांधणं हे सुद्धा सुरूच होतं. आणि म्हणूनच थँक्यू मिस्टर ग्लाडसाठी जर्मन संगीताचा अभ्यास त्यांनी केला. यामागे सुद्धा त्यांच्या बाबतीत एक कथा सांगितली जाते, तर ती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या कथेबरोबर हिंदी चित्रपट जगतामध्ये सुद्धा त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं इतकं हे उत्साही व्यक्तिमत्व हे सुद्धा सांगणार आहे.
1: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
1: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंत. अटी लागू.

बघा ना, ही इतकी छान छान गाणी त्यांनी दिली आणि मी इथपर्यंत येऊन थांबले होते. मी तुम्हाला म्हणाले होते की हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा ह्या संगीतकारानं असंख्य गाणी दिली आणि असंख्य गाणी गाजलीसुद्धा. नुसती गाणी देणं वेगळं आणि ती सुपरहिट होणं आणि आत्ताही आपल्या लक्षात राहणं हे खूप वेगळं, नाही का? तर आता त्यांच्याविषयीच मी तुम्हाला अधिक माहिती देणारच आहे आणि अर्थात आपण पुढे जाणार आहोत. आपण इथपर्यंत येऊन थांबलो होतो, नाही का, की थँक्यू मिस्टर ग्लाडसाठी जर्मन संगीताचा अभ्यास म्हणे त्यांनी केला होता. कसा काय ऐकणार असोत आपण. तर हा अभ्यास कसा केला, संगीतकार म्हणून त्यांची जिज्ञासा किती मोठी होती, याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे थँक्यू मिस्टर ग्लाड या नाटकासाठी संगीत देताना त्यांनी जर्मन संगीताचा सुद्धा अभ्यास केला होता. स्वतःच्या परिचित संगीतविश्वाच्या चौकटीत न राहता नवीन संगीत प्रकार आत्मसात करण्याची त्यांची तयारी होती आणि म्हणूनच त्यांचं संगीत एका शैलीत अडकलेलं कधीच दिसणार नाही. 50 अधिक चित्रपट आणि नाटकांना दत्ता डावजेकरांनी संगीत दिलंय. इतकंच नाही, या माहितीपटांना सुद्धा त्यांनी संगीत दिलेलं आहे. तर दत्ता डावजेकरांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांसोबत नाटक आणि माहितीपटांना संगीत दिलं असं मी म्हणाले. त्यांच्या कारकिर्दीत 50 अधिक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, सुमारे डझनभर नाटकं आणि अनेक माहितीपटांचा समावेश आहे. त्यांचा शेवट चित्रपट हा पहाटेचे पुणे म्हणजे 1992 प्रदर्शित झाला. मात्र वय वाढलं तरी त्यांचा संगीताशी असलेला संबंध किंवा ऋणानुबंध मात्र तसेच होते, बरं का? आता हे अगदी शेवटपर्यंत त्यांनी जपून ठेवलेलं होतं, म्हणूनच इतकी छान छान गाणी ते आपल्याला देऊ शकले हे तर निश्चित खरं आहे.

दत्ता डावजेकर यांनी अनेक लोकांबरोबर काम केलं आणि हे काम इतकं छान झालं की गाण्यामध्ये सुद्धा वेगवेगळी तंत्र, वेगवेगळे प्रयोग हे ते अगदी छान पद्धतीनं करत गेले. ह्याच्यामुळे झालं असं की अंगणी जसा गुलमोहर फुरला तसंच कृष्णामाईसुद्धा शांत वाहताना दिसली. राधा राजा परांजपे, गजानन जागीरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, त्याचबरोबर दत्ता धर्माधिकारी राजदत्त, राजा ठाकूर इत्यादी निर्माते दिग्दर्शकांबरोबर त्यांनी लीलया काम केलं आणि म्हणूनच अनेक चित्रपट गीतांना ते अगदी सहजत्या संगीत देऊ शकले. या लोकांबरोबर काम करण्यासाठी लागते खिलाडू वृत्ती, जो खिलाडू स्वभाव दत्ता डावजेकरांचा होता. आणि याच्यामुळे अनेक लोकांबरोबर काम करताना कुठल्याही प्रकारचे वाद कधी झाले नाहीत. डीडी हे अतिशय उत्तम संगीतकार तर होतेच, हे तर आत्ता तुम्हाला समजलंच, पण ते उत्तम कवीही होते बरं का. दत्ता डावजेकर हे भारतात तयार झालेल्या पहिल्या सिंथेसायझरचे सुद्धा जनक होते. होय होय, सिंथेसायझरचे जनक. हे मात्र अनेकांना ठाऊक नसेल, नाही का. केसरी यांनी पहिला सिंथेसायझर भारतात आणला, दत्ता डावजेकर हा सिंथेसायझर त्यांनी तयार केलेला होता. आणि हे सिंथेसायझर तयार करण्यासाठी सुद्धा ह्या माणसानं अहोरात्र मेहनत केली होती. मगाशी आपण हिंदीचा उल्लेख केला तर त्याविषयी सुद्धा मला अधिक तुम्हाला सांगायचं आहे, लताजींच्या पहिल्या संगीत पदार्पणाबद्दल. मराठी आणि हिंदी चित्रपटातले लताजींचे पहिले पार्श्वगायन पदार्पण हे दत्ता डावजेकरांच्या संगीत दिग्दर्शनाखालीच तर झालं. 1943 साली माझं बाळ या चित्रपटात, त्या पाठोपाठ डावजेकरांच्या 1947 साली आलेला हिंदी चित्रपट म्हणजे आपकी सेवा में. या चित्रपटात लता दिदींनी पहिल्यांदाच हिंदीतलं पार्श्वगायन केलं. डावजेकरांनी त्यानंतर इतर अनेक गायिकांना वेळोवेळेला साथ दिली आणि त्यांची सुद्धा सुंदर सुंदर गीतं ही आपण नेहमीच आजही ऐकतोय, नाही का. ऐकूया असंच एक गीत.

तर इतके वेगवेगळे आणि भन्नाट चालीचे गाणी त्यांनी दिली आणि अनेक श्रोत्या मला म्हणत आहेत की इतके प्रयोग सिंथेसायझर तयार करणं किंवा वेगवेगळी वाद्य वाजवणं होय होय ती तर त्यांची खासियत होतीच. अगदी त्यांच्या बालपणीचा एक छोटासा किस्सा या निमित्तानं सांगावासा वाटतो की शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये एकदा त्यांना तबला वाजवायला सांगितला होता आणि सगळी तयारी झाली होती, त्यांनी तयारी केलेली होती, त्यांना जशी काही जमेल जसं सांगितलं गेलं आहे, पण नेमकं आयत्या वेळेला काय घडलं माहिती आहे का? ते तबला वाजवताना ना नेमकं काहीतरी चुकले. ज्या वेळेला ते तबला वाजवताना चुकले सगळेजणं प्रचंड हसले, सगळ्यांचं मनोरंजन झालं, सगळ्यांना वाटलं की ही काहीतरी वेगळी तबल्यातली तोड वगैरे दिली गेली की काय आणि काही वेगळं केलं आहे की काय. आणि तेव्हापासून डीडींनीसुद्धा हा प्रसंग अतिशय खिलाडूवृत्तीने स्वीकारला आणि या तालाला हास्यताल असं सुद्धा नाव दिलं. तुम्ही बघा किती हा छान प्रसंग आहे, नाही का? 19 सप्टेंबर 2007 रोजी दत्ता डावजेकर आपल्यातून गेले, पण त्यांनी दिलेल्या सुरांची परंपरा आजही तितकीच जिवंत आहे, नाही का? हे त्यांचे सूर अखंड आहेत आणि अखंड बरोबर राहतील यात शंका नाही. एखाद्या कलाकाराची महानता त्यानं स्वतः किती मोठं काम केलं यावर ठरतच नाही, तर त्यानं पुढे किती कलाकारांना घडवलं यावर ठरते. लता मंगेशकरांसारख्या महान गायिकेच्या हिंदी पार्श्वगायनाच्या पहिल्या पावलाशी दत्ता डावजेकरांचं नाव कायमचं जोडलं गेलं आहे. म्हणूनच त्यांना आठवताना केवळ एक संगीतकार नाही तर प्रतिभेला ओळखून तिला व्यासपीठ देणारा सुरांचा शिल्पकार म्हणून त्यांची आठवण ठेवणं नक्कीच योग्य ठरेल. स्वतः सुरांची निर्मिती करणं ही कला आहे, पण दुसऱ्याच्या स्वरांमधलं सामर्थ्य ओळखून त्याला जगासमोर आणणं ही त्याहून मोठी कला आहे आणि हीच दत्ताजींनी म्हणजेच डीडी यांनी आयुष्यभर जपली आणि म्हणूनच त्यांच्या सुरांना आजही कुठल्याही काळाची मर्यादा नाही हे मात्र निश्चित खरं. दत्ता डावजेकर यांचा आज स्मृतिदिन, असंख्य गाण्यातून आपण ह्या सगळ्या स्मृतींना उजाळा दिला आहे. आता ठीक 4 वाजता आपण ऐकणार आहात एक बातमीपत्र आणि त्यानंतर सांजेच्या पारी या कार्यक्रमात मी पुन्हा तुमच्यासोबत असणारच आहे.

तर आता वेळ झालेली आहे अर्थात आपल्या आजच्या ठळक बातम्यांची. ऐकूया ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्राचं दूरस्थ पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते. IIT मुंबईच्या परीक्षेत कॉपी करताना पकडलं गेल्यानंतर एका विद्यार्थ्यानं काल वसतिगृहात आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा विद्यार्थी बीटेकच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं प्रश्नपत्रिका सोडवताना या विद्यार्थ्याला पकडलं होतं. बृहन्मुंबई महापालिकेनं गणेश विसर्जनासाठी 383 अधिक कृत्रिम तलाव तयार केले आहेत. गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, पवई तलाव, वरळी, दादर अशा 67 नैसर्गिक विसर्जन ठिकाणी पालिकेची ही तयारी आता पूर्ण झालेली आहे. विसर्जन स्थळांवर पालिकेचे तब्बल 25,000

अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा जपानमध्ये होत आहे. या समारंभात भारताचा ध्वज ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांच्याकडे आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5 ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा सुद्धा समावेश आहे. या होत्या आत्ताच्या ठळक बातम्या. आता आपण अगदी लगेचच सांजेच्या पारी या कार्यक्रमात पुन्हा एकदा भेटणारच आहोत.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: सांजेच्या वारी या कार्यक्रमामध्ये मी आरजे चैताली तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अतिशय मनापासून स्वागत करते। तर आजचा सांजेच्या पारी हा कार्यक्रम तुम्हा सगळ्यांचाच लाडका कार्यक्रम आहे हे मला नक्कीच माहिती आहे, कारण आज आहे नाट्यसंगीतांचा वार। होय लक्षात आहे, पण ह्याच बरोबरीनं फार महत्त्वाचा आजचा दिवस आहे, ते म्हणजे 19 सप्टेंबर हा दिवस सुनीता विल्यम्स यांचा जन्मदिन म्हणून सुद्धा आपण आज साजरा करतो आहे। सुनीता विल्यम्स यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी अमेरिकेतील ओहायो इथं झाला। त्यांचे वडील डॉक्टर दीपक पंड्या हे आपल्या भारतीय वंशाचे होते। सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळाला गवसणी घालणारा प्रेरणादायी प्रवास आणि सोबत या अंतराळाशी निगडीत असणारे चंद्र, सूर्य, तारे, नक्षत्र, ग्रह, गोल यांचा वापर असणारी नाट्यगीतं, नाट्यपदं ही आपण सोबतीनं ऐकणारच आहोत। सुरुवात करूया या नांदीपासून।

खरखरच पुन्हा एकदा ईश्वराचरणी नमन करून आता आपण अर्थात पुढे लगेचच जाणार आहोत. 19 सप्टेंबर हा सुनीता विल्यम्स यांचा जन्मदिन. 19 सप्टेंबर 1962 रोजी अमेरिकेतील ओहायो येथे सुनीता विल्यम्स यांचा जन्म झाला. त्यांचे वडील, मी मगाशी म्हणाले तसं, भारतीय वंशाचे, दीपक पंड्या हे त्यांच्या वडिलांचं नाव. आता इथून पुढं या मुलीनं पृथ्वीच्या पलीकडे जाऊन अंतराळात झेप घेतली हे कोणाला माहीत नाही हो, हे तर साऱ्यांनाच माहिती आहे बरं का. अर्थात ही जी झेप आहे ना, ह्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि तुम्हाला अशी काही नाट्यसंगीत ऐकवणार आहे ज्या नाट्यपदांमध्ये चंद्र, सूर्य, ग्रह, गोल, तारे या सगळ्यांचा उल्लेख आहेत बरं का. तर मी इथवर आले होते की तिचे वडील म्हणजेच दीपक पंड्या आणि आई बोनी यांच्या संस्कारात त्यांचं बालपण गेलं. पुढे याच मुलीने पृथ्वीच्या पलीकडे जाऊन अंतराळात झेप घेतली, तिची कहाणी, आपली स्वप्न कुठे जन्माला आली आणि यापेक्षा आपण ते किती उंचीवर नेऊन ठेवतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर सुनीता यांचा लहानपणापासूनचा प्रवास हा साहस, विज्ञान आणि आकाशाशी जोडला गेला. मात्र अंतराळवीर होण्याचा त्यांचा प्रवास थेट नव्हता बरं का. त्यांनी अमेरिकेच्या US नवल अकॅडमीमधून फिजिकल सायन्समध्ये पदवी घेतली आणि पुढे फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. म्हणजेच स्वप्न मोठं असलं तरी त्यामागे शिक्षण आणि कठोर तयारी असायलाच लागते, नाही का. सुनीता विल्यम्स थेट नासामध्ये गेल्या नाहीत. त्यांनी अमेरिकन नौदलात अधिकारी म्हणून कारकीर्द सुरू केली आणि त्यानंतर नॅव्हल एव्हिएटर म्हणून विविध विमानांवर 3000+ तास उड्डाणाचा

अनुभवसुद्धा मिळवला. 30 पेक्षा अधिक प्रकारच्या विमानांवर त्यांनी काम केलं आणि या अनुभवांमुळे पुढे अंतराळ मोहिमांसाठी आवश्यक असलेली शिस्त, तांत्रिक कौशल्य आणि संकटसमयी निर्णय घेण्याची क्षमता ही त्यांची खूप छान पद्धतीनं विकसितसुद्धा झाली. त्यांची ही अंतराळ सफर कशी आहे हे आपण जाणून घेणारच आहोत आणि सोबत नाट्यपदही ऐकणार.

तर खरंच आपल्या अंतराळामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टींचा उल्लेख असलेली कितीतरी गाणी आहेत आणि मला श्रोत्यांनी फोन करून त्यांची काही फरमाईशसुद्धा सांगितलेली आहे. या नाट्यपदांची फरमाईश मी नक्कीच ऐकवण्याचाच प्रयत्न करणार आहे, कारण ही सगळीच नाट्यपदं अतिशय सरसाळ मधुर आहेत. आणि आजबरोबर अंतराळ सफारीसुद्धा आपण करणार आहोत सुनीता विल्यम्स यांचा आज बर्थडे म्हणजेच जन्मदिन. तर आपण अर्थात इथपर्यंत आलो होतो की त्याने नॉवल अकॅडमीमधून फिजिकल सायन्स घेऊन आपली कारकीर्द सुरू केली आणि पुढे 3000 अधिक यशस्वी उड्डाणं विमानांवर अनुभवली. आता नासातली त्यांची निवड ही त्यांच्या स्वप्नातली खूप मोठी पायरी बरं का. तर 1998 सुनीता विल्यम्स यांची नासाच्या अंतराळवीर प्रशिक्षणासाठी निवड झाली. त्यानंतर त्यांच्यासमोर सुरू झाला तो अत्यंत कठीण असा प्रशिक्षणाचा काळ. अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षणाची परिस्थिती, अवकाशयानाची तांत्रिक माहिती, स्पेस वॉक, आपत्कालीन परिस्थिती आणि शारीरिक मानसिक तयारी. अंतराळवीर होणं म्हणजे फक्त रॉकेटमध्ये बसून अंतराळात जाणं नाही, तर त्यासाठी ह्या सगळ्या परिस्थितीला आपल्याला तयार करावं लागतं. आणि मग काय, पहिली अंतराळ यात्रा आणि 195 दिवसांचा तो भयंकर सुंदर असा अनुभव. डिसेंबर 2006 सुनीता विल्यम्स यांनी एक्सपेडिशन 14-15 भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रवेश केला. त्या मोहिमेत त्यांनी सुमारे 195 दिवस अंतराळात घालवले. पृथ्वीपासून 100 किलोमीटर दूर राहून वैज्ञानिक प्रयोग, देखभाल आणि विविध अंतराळविषयक कामं करताना त्यांनी दाखवून दिलं की धाडसासोबत शांत डोकं आणि टीमवर्कसुद्धा विशेष महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच अंतराळात मॅरेथॉन धावणारी पहिली व्यक्ती म्हणजेच सुनीता विल्यम्स ठरल्या. क्या बात आहे, त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया, पण हे एक सुंदर नाट्यपदसुद्धा नक्कीच आपण ऐकूया.

खरंच आपल्या नाट्यपदांमध्ये किती ठिकाणी हा उल्लेख झाला आहे, आणि चंद्र, सूर्य, ग्रह, तारे, आकाश, अंतराळ या सगळ्यांचाच कुठेतरी आपल्यालाही स्मरण ठेवायला हवं, कारण हा तेजोनिधी नसेल ना तर दिवस काय उजाडणार नाही, नाही का? अहो, एक खरं आहे. आणि म्हणूनच आता आपण स्पेसवॉकमध्ये जाणाऱ्या किंवा मॅरेथॉन जी केली आहे त्याविषयी अर्थात जाणून घेणार आहोत इथून पुढे जाताना, आणि सोबत अर्थात गाण्यांचा आस्वादही येणारच आहोत. तर मी इथपर्यंत आले होते मगाशी की सुनीता विल्यम्स यांच्या कारकिर्दीतली एक अत्यंत भन्नाट अशी घटना किंवा विक्रम म्हणजे अंतराळात मॅरेथॉन पूर्ण करणारी पहिली व्यक्ती होण्याचा मान हा सुनीता विल्यम्स यांना मिळालेला आहे. त्यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर ट्रेडमिलचा वापर करून बॉस्टन मॅरेथॉनचं अंतर पूर्ण केलं. अंतराळात शरीरावर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम कमी असल्यामुळे व्यायाम हा अंतराळवीरांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो, त्यामुळे त्यांची ही कामगिरी केवळ विक्रम नाही तर शारीरिक तंदुरुस्तीचंही उदाहरण आहे, बरं का? पहा ना, आपण आपल्याच तंदुरुस्तीला घाबरतो.

हो, स्पेसवॉकमध्ये आणि तोही व्यायाम करणं हे तर भन्नाट कौशल्याचं काम नाही का? इथे आपल्याला कुठेतरी प्रेरणा मिळते की आपणसुद्धा नियमित व्यायाम केला पाहिजे. कुठेही कधीही कसेही असा, पण व्यायामाला मात्र अजिबात विसरू नका. हाच कुठेतरी एक संदेश आहेच. आता स्पेसवॉकमध्ये महिलांसाठी विक्रम कसा केला किंवा अंतराळ स्थानकाच्या कमांडरची जबाबदारी त्यांनी कशी काय पेलली हे सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे. स्पेसवॉकमध्ये महिलांसाठी विक्रम हे सुद्धा या आव्हानांपैकीचा एक महत्त्वाचा भाग होतं. स्पेसवॉक मुळात म्हणजे काय? तर अंतराळ स्थानकाच्या बाहेर जाऊन काम करणं. सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक स्पेस वॉक केले. 2012 पर्यंत 7 स्पेस वॉकमध्ये म्हणजे एकूण 50 तास 40 मिनटं हा स्पेस वॉक केल्याचा त्यांचा विक्रम आहे. आणि या काळात महिला अंतराळवीरांमध्ये एकूण स्पेस वॉक वेळेचा विक्रम हाच त्यांच्या नावावर होता. त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया आणि तत्पूर्वी आपल्याच श्रोत्यांची एक फरमाईश असलेलं हे नाट्यगीत नक्की ऐकूया.

तर अनेक श्रोते कार्यक्रमात जोडले गेलेले आहेत आणि त्यांनी बरीच गाणी मला सुचवलेली आहेत. नक्कीच तुम्ही सांगितलेली जी काही पदं आहेत, नाट्यपदं, ही लावण्याचा नक्कीच मी प्रयत्न करणार आहे, कारण अंतराळाशी निगडीत असणारी खरंच असंख्य गाणी आपल्याकडे आहेतच. तर आता मी अर्थात माहितीमध्ये पुढे येणार आहे, आणि या माहितीत पुढे येत असताना अंतराळ स्थानकाच्या कमांडरची जबाबदारी ही सुनीता विल्यम्स यांनी कशी काय उचलली हे जाणून घ्यायचंय. तर सुनीता विल्यम्स केवळ अंतराळवीर राहिल्या नाहीत, तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या कमांडर म्हणून त्यांनी ही जबाबदारी अतिशय योग्य रीतीनं सांभाळली. 2012 एक्सपिडिशन 33 त्या कमांडर होत्या. वेगवेगळ्या देशातील अंतराळवीरांसोबत राहून त्यांचं नेतृत्व करणं म्हणजे विज्ञानाइतकंच संवाद, संयम आणि निर्णयक्षमता आवश्यक असलेलं हे काम. 2024 स्टार लाइनर मोहीमसुद्धा अनपेक्षितपणं आव्हान देणारी ठरली होती, आणि त्यामुळेच सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी बिंगच्या स्टॅनलिनर क्र्यू फ्लाईट टेस्टमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानप्रस्थानाकडे प्रवास केला. मात्र अवकाशयानातील तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा पृथ्वीवर परतण्याचा कार्यक्रम बदलला. आपण सगळ्यांनीच याबाबत पेपरमध्ये वाचलेलं आहे, टीव्हीवर पाहिलेलं सुद्धा आहे, नाही का? हो, पण अशा अनपेक्षित परिस्थितीत विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकावर संशोधन, देखभाल आणि इतर कामं मात्र सुरळीतपणे सुरू ठेवलेली होती, आणि म्हणूनच ही यशस्वी मोहीम त्यांनी खूप छान पद्धतीने सांभाळली देखील.

हेच तुम्ही छान छान नाट्यपद ऐकताय आणि अनेक श्रोते म्हणतायत की आम्हाला हे ऐकावंसं वाटतंय. स्मिता पालकरजी यांनी सुद्धा सांगितलंय खूप खूप धन्यवाद. नक्कीच मला वाटतं इतक्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत, इतकी सगळी नाट्यपदं आपल्याला आवडतायत हे मलासुद्धा आवडतंय. आणि याचबरोबर आपण जाणून घेतोय सुनीता विल्यम्स यांचा आज बर्थडे म्हणजेच जन्मदिन यांच्याविषयी आणि एकंदरीतच अंतराळाशी निगडीत असणारी जितके जितके छान छान नाट्यपदं आपल्याकडे आहेत ती सगळीच्या सगळी लावायचा माझा तरी नक्कीच प्रयत्न असेल. तर आता पुढचं जे गीत आहे ते नाट्यपद मी अर्थात एक फरमाईश म्हणून आत्ता लावणार आहे, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी याचा आवर्जून आस्वाद घ्या.

तर आपण सुनीता विल्यम्स यांच्याविषयी जाणून घेतोय आणि ही माहिती जाणून घेत असताना आता मी अर्थात पुढे जाणार आहे त्यांच्या काही महत्त्वाच्या विक्रमी गोष्टी तर आपण नक्कीच जाणून घेतल्या ज्यामध्ये दीर्घकाळ मुक्काम म्हणजेच सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात एकूण 608 दिवसांहून अधिक काळ घालवलेला आहे. तर हे खूप मोठं त्यांचं काय म्हणू शकतो एक महत्त्वाची त्यांची गोष्ट आहे. याचबरोबरीने आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पेसवॉकचा विक्रम आणि महान दैनिक कार्य म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये फ्लाईट इंजिनियर आणि कमांडर म्हणून त्यांनी जी जबाबदारी पार पडली ती महत्त्वाची. बरं, या व्यतिरिक्त काही इंटरेस्टिंग गोष्टी त्यांच्याविषयी आहेत तर त्याही मला सांगायला आवडतील. तुम्हाला माहिती आहे का अंतराळात जाताना सुनीता विल्यम्स गणेशाची मूर्ती आणि भगवद्गीता सोबत घेऊन गेलेल्या

होत्या. आज आपण गणेशोत्सव इतक्या मोठ्या उत्साहात साजरा करतोय, तेव्हा ह्या त्यांच्या दोन अतिशय मनापासून आवडणाऱ्या गोष्टी, गणेशाची मूर्ती आणि भगवद्गीता. तुम्ही विचार करा, एक अंतराळवीर इतक्या मोठ्या मोहिमेवर जाताना ह्या दोन गोष्टी बरोबर नेते, यातच सगळं काही आलं मला वाटतं. अजून काय बोलू, ऐकूया हे एक छानसं गीत.

आपण एक एक नाट्यगीत ऐकतोय आणि तुम्हाला कल्पना आली असेल की एक दोन नाही कितीतरी नाट्य संगीतांमध्ये ह्या सगळ्या अंतराळाचा उल्लेख आहे. बरं का, अनेक श्रोते पुन्हा एकदा जोडले गेले आहेत आणि अनेक गाणी अर्थात बऱ्याच जणांनी मला सांगितलेली आहेत हे नाट्यगीत शक्य झालं तर वाजवा किंवा हे माझं नाट्यगीत आवडतं आहे शिल्पा तोडणकर आपल्याला सांगतायत. नक्कीच मला वाटतं अनेक श्रोते खूप छान कार्यक्रमात सहभागी होतात. प्रथमेश काजरेकर, धन्यवाद प्रथमेशजी, तुम्ही फरमाईश कळवलेली आहेत. त्याचबरोबर माझ्याकडे विसर्जन आहे का गणपती बाप्पाचं, नक्की सांगू. मला वाटतं आपण खरंच बाप्पाचं विसर्जन तर करणारच आहोत आणि सगळेजणं काळजी घेणार आहेत, समाधानी आहोत आपण, आणि असंच बाप्पा आपल्याला आज निघालाय पण त्याचे आशीर्वाद मात्र आपल्याला हवेत, हे मात्र अगदी खरं आहे, नाही का? तर आपण आलो होतो इथपर्यंत आणि तो आपला विषय सुरू होता की वेगवेगळे विक्रम करताना सोबत भगवद्गीता आणि गणपती बाप्पाची मूर्ती नेणारी ही सुनीता विल्यम्स. सुनीता विल्यम्स यांच्या 3 अंतराळ मोहिमांमधील एकूण अंतराळातील वास्तव्य मी मघाशी म्हणाले तसं 608 दिवस हे सोपं नाही बरं का. नासाच्या नोंदीनुसार त्या सर्वाधिक क्युम्युलेट

इफेक्टिव स्पेस फ्लाइट टाइम असलेल्या अंतराळ वीरांपैकी एक आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये विज्ञान संशोधन, स्पेस वॉक, नेतृत्व आणि मानवाच्या अंतराळ संशोधनातील पुढच्या टप्प्यांसाठीचं खूप मोठं महत्त्वाचं योगदानसुद्धा लाभलेलं होतं. असा त्यांचा हा उत्तुंग प्रवास अंतराळवीर होण्याचा. मला आठवतं आहे, लहानपणी मला शाळेत असताना सुनीता विल्यम्स यांचा एक धडा होता मराठी भाषेमध्ये, आणि त्याच वेळेला खूप इच्छा होती की कधीतरी त्यांच्याविषयी बोलायची आपल्याला संधी मिळेल का. आणि मला वाटतं आज या संधीचं मी थोडंसं औचित्य साधून तुम्हाला त्यांच्याविषयी मला सांगता आलं आणि छान छान गाणी पण ऐकवता आली. ह्या व्यतिरिक्त अजून काय हवं असणार, नाही का?

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत रहा आणि समृद्ध व्हा।
1: तर आपण सगळेजण FM रेनबो ऐकतोच आहोत आणि मला अनेक श्रोत्यांनी आज सांगितलं की हा सुनीता विल्यम्सचा अंतराळाचा प्रवास आणि नाट्यपदांची अंतराळ सफारी हे दोन्हीही खूप आवडलं। धन्यवाद सगळ्याच श्रोत्यांसाठी। एका शेतकरी दादांनी पण मेसेज केला की मी शेतात कामं करत असताना सुद्धा रेनबो ऐकतो, क्या बात आहे। मला वाटतं याच्याहून अधिक चांगली पोचपावती आमच्यासाठी नाही आहे। तर आणखीन एक गोष्ट, मी मगाशी म्हणाले तसं ही अंतराळ सफारी करत असताना त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर, सुनीता विल्यम्स यांचे पती मायकेल जे विल्यम्स हे टेक्सासमधील फेडरल मार्शल आहेत। मी मगाशी म्हणाले तसं त्या हिंदू धर्म पाळतात आणि हे आपल्यासाठी किती कौतुकास्पद आहे, नाही का। आणि म्हणूनच अंतराळात भगवद्गीता, उपनिषद, गणपती बाप्पाची मूर्तीही म्हणत त्यांनी नेली। त्या भारत आणि स्लोवेनिया येथेसुद्धा अनेकदा येऊन गेलेल्या आहेत। मानाचं समजले जाणारे पद्मभूषण हा भारत सरकारचा सन्मान त्यांना मिळाला, तसंच फॉर मेरिट इन स्पेस एक्सप्लोरेशन हा रशिया सरकारचा पुरस्कार, गोल्डन ऑर्डर फॉर मेरिट्स स्लोवेनिया सरकारचा पुरस्कार, BBC 100 वुमनच्या यादीमधलं त्यांचं नाव हे विशेषत्वानं झळकत असलेलं सुद्धा आपल्याला दिसतं। तर अशा या सुनीता विल्यम्स December 2025 27 वर्षांच्या नासा सेवेनंतर सुनीता विल्यम्स निवृत्त झाल्या। त्यांच्या 3 मोहिमांनी मानवाच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासात खूप महत्त्वाचा ठसा उमटवला। पण त्यांच्या प्रवासातून मिळणारी खरी प्रेरणा विक्रमांपेक्षा मोठी म्हणायला लागेल, कारण त्या नेहमी सगळ्यांना एक संदेश अगदी आवर्जून देतात। आणि तो संदेश कुठला आहे हेच मला तुम्हाला सांगायचं आहे। तर ह्याविषयी सांगताना असं त्या नेहमी म्हणतात की स्वप्न पहा, त्यासाठी शिक्षणसुद्धा घ्या, कठोर मेहनत करा आणि आलेल्या अडचणी ह्या चांगल्या पद्धतीनं खंबीरपणे त्याच्याकडे बघा, आपलं ध्येय अजिबात सोडू नका। मला वाटतं प्रारभ्यतेन खलु विघ्नभयेन निचैः, प्रारभ्य विघ्न विहता विरमन्ति मध्याः, विघ्ने पुनःपुनरपि प्रतिहन्यमानाः, प्रारब्धम् उत्तम जनान परित्यजन्ति, हे जे काही सुभाषित आहे ना, जे उत्तम व्यक्तींबद्दल म्हटलं जातं ते इथे यथार्थ लागू होतं। अंतराळात पोचलेली सुनीता विल्यम्स आपल्याला सांगते की आकाश ही मर्यादा नाही, आकाशाच्या पलीकडेही स्वप्न असतात आणि ती सत्यात उतरवण्याची ताकद आपल्यात असते। मेहनतीने, विश्वासाने, कठोर परिश्रमांनी ते नक्कीच पूर्ण करता येते। ह्या त्यांच्या संदेशावरती आजच्या कार्यक्रमात इथे निरोप घेते। पुन्हा कधीतरी आपली लवकरच भेट होईलच। सांजेच्या पारी या कार्यक्रमात ही नाट्यगीतं आणि अंतराळ सफर तुम्ही सगळी नक्कीच एन्जॉय केलेली असेल याबद्दल मला खात्री आहे। अंतराळ या विषयातलीच निगडीत असणारी छानपैकी 2 नाट्यगीतं आता आपण लगेचच ऐकणार आहोत। मला मात्र आता जायची, तुम्ही परवानगी द्या। आज मी RJ चैताली कणटकर इथेच आपला निरोप घेते आहे। धन्यवाद।

नमस्कार, मी श्रद्धा वझे। ऐकूया काही ठळक घडामोडी। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दुरुस्त पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं तर नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं। आज गौरी विसर्जन। मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येत आहे। विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवडाभरात 2,507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे। बीड ते पुणे रेल्वेसेवा येत्या 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे। ही रेल्वेगाडी बीडहून रोज रात्री 9:30 सुटून पुणे जंक्शनला सकाळी 5:20 पोहोचेल। परतीची गाडी पुण्याहून रात्री 10:45 सुटून बीडला सकाळी 6:00 पोहोचेल। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं। या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार विजेंद्र गुप्तासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद केलं आहे। 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा जपानमध्ये झाला। या समारंभात भारताचा ध्वज ऑलिम्पिक पदविजेती मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांच्याकडे आहे। 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 37 क्रीडा प्रकारांमध्ये 500 भारतीय खेळाडू सहभागी होत असून त्यात 5

ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

ही पड़ा ये माना मेरी जान, मोहब्बत सजा है ये माना मेरी जान।

0: हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी 3,500 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल. अमृत 2 अंतर्गत सर्व कामं 2027 अखेर पूर्ण करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरातील आढावा बैठकीत निर्देश. आणि 8.9 किलोमीटर लांबीच्या आणि 998 कोटी रुपये खर्चाच्या नागपुरातील कमाल चौक ते दिघोरी उड्डाणपुलाचं आज होणार लोकार्पण. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात आज सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असून या प्रवासाला बळ देणारे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त झालेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्रांचं दूरस्थ पद्धतीनं वाटप केल्यानंतर ते बोलत होते. देशातल्या इतर युवकांप्रती या युवकांची विशेष जबाबदारी आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली झालेली ब्रिक्स परिषद, विविध देशांशी झालेले मुक्त व्यापार करार आणि यामुळे युवकांसाठी निर्माण होणाऱ्या नव्या संधी यांचाही उल्लेख त्यांनी केला.
2: बीते वर्षों में भारत सरकार का निरंतर जोर युवाओं को भविष्य के लिए तैयार करने पर रहा है. नेशनल एजुकेशन पॉलिसी, स्किल इंडिया मिशन, प्रधानमंत्री कौशल विकास योजना या अप्रेंटिसशिप को बढ़ावा देने का प्रयास. हमारी कोशिश है कि युवाओं की पढ़ाई और उनकी स्किल्स बदलती इकॉनॉमी की जरूरतों के साथ चले.
1: खासगी क्षेत्रातही युवकांसाठी रोजगाराच्या संधी वेगानं वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं मोदी म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशात विविध 45 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान प्रशासनामध्ये काम करत असताना सर्व कार्यकौशल्य आत्मसात करून आपलं कर्तृत्व सिद्ध केल्यास त्याला जनता आणि आपले सहकारी सुद्धा लक्षात ठेवतात. त्यामुळे प्रशासनामध्ये काम करताना जनतेप्रती संवेदनशीलता ठेवून काम करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आयोजित रोजगार मेळाव्यात नवनियुक्तांना केलं.
3: आपके जीवन में एक नए कार्य का शुरुआत करने का अवसर आपको आज से प्राप्त हो रहा है. अलग अलग डिपार्टमेंट में जाने के बाद वहां कार्य करने का अवसर भी आपको मिलने वाला है. उसमें अड़चने समस्याएं भी होती है और अड़चने और समस्याओं पर बात करके आगे जाना यही लीडरशिप की सबसे बड़ी परीक्षा होती है. और इसमें यशस्वी रूप से काम करना ये आपके व्यक्तित्व पर, कार्य के ऊपर, गुणवत्ता के ऊपर निर्भर करता है.
1: याप्रसंगी गडकरी यांनी 25 नवनियुक्तांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्रांचं वितरण केलं. तर नागपूर इथल्या रोजगार मेळाव्यात 3,37 जणांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. यामध्ये आयकर, रेल्वे, टपाल विभाग, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, एम्स, बँक ऑफ बडोदा या विभागांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा प्रवास जनसेवा ते देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून देशसेवेची त्यांची ही अविरत वाटचाल आजही सुरू आहे. सेवा आणि सुशासनाच्या या संकल्पनेतून प्रेरणा घेत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून ही वाटचाल नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते आहे. आजच्या विशेष मालिकेत या दृष्टिकोनाचं प्रत्यक्ष कृतीत झालेलं रुपांतर स्टार्टअप इंडिया अभियानाच्या माध्यमातून कसं घडलं याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
4: 2016 सुरू झालेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमानं भारतातील उद्योजकतेची संस्कृती बदलत नोकरी शोधणाऱ्या देशापासून नोकऱ्या निर्माण करणाऱ्या आणि नवकल्पना करणाऱ्या देशाकडे वाटचाल घडवली. सुमारे 400 स्टार्टअप्सपासून सुरू झालेला हा प्रवास 2026 पर्यंत DPIIT मान्यताप्राप्त 2,00,000 अधिक स्टार्टअप्स आणि 23,00,000 अधिक थेट रोजगारांपर्यंत पोहोचला. यामुळे भारत जगातील 3 क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था बनला आहे. मान्यताप्राप्त स्टार्टअप्स पैकी जवळपास 50% स्टार्टअप्स Tier 2 आणि Tier 3 शहरांमधून उदयास येत आहेत. देशभरातील 10,000 अधिक अटल टिंकरिंग लॅब्समध्ये 1.1 कोटीहून अधिक विद्यार्थी नवकल्पना आणि समस्या सोडवण्याचं कौशल्य विकसित करत आहेत. 2026 पर्यंत 1,00,000 अधिक स्टार्टअप्समध्ये किमान एक महिला संचालक किंवा भागीदार होता. 18 जुलै 2026 रोजी हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेसनं भारतातील खासगी क्षेत्रानं विकसित केलेल्या पहिल्या कक्षीय रॉकेट विक्रम 1 प्रक्षेपण केलं. यामुळे खासगी क्षेत्रातून कक्षीय प्रक्षेपणाची क्षमता असलेल्या देशांमध्ये भारताचा जगातील तिसरा देश म्हणून समावेश झाला. स्टार्टअप इंडियानं उद्योजकतेला आकांक्षा आणि नवकल्पनांना देशव्यापी चळवळीत रुपांतरित केलं आहे.
1: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपरफुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल 3,500 पानांचं आरोपपत्र भिवंडी इथल्या स्थानिक न्यायालयात दाखल केलं. आग्रा इथल्या छापखान्यातल्या 2 कर्मचाऱ्यांनी हे पेपर बुटांच्या सोलमध्ये लपवून बाहेर नेले आणि 8,000 विकले असं आरोपपत्रात म्हटलंय. या प्रकरणातला मुख्य आरोपी सूत्रधार बिजेंद्र गुप्तासह 18 जणांचं नाव या आरोपपत्रात नमूद आहे. महापुराचा मोठा फटका बसलेल्या नेपाळला भारतानं आणखी 11 टन मदत सामग्री पाठवल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज समाज माध्यमावरून दिली. औषधं, वैद्यकीय साहित्य, तंबू, स्लीपिंग बॅग्स आणि इतर आवश्यक साहित्य घेऊन भारतीय हवाई दलाचं 9 विमान नेपाळमध्ये दाखल झालं आहे. ओबीसी जनगणना, जातीनिहाय जनगणना आणि मराठवाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात सरकारवर टीका केली. ओबीसींसाठी जनगणनेत स्वतंत्र कॉलम ठेवून जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी त्यांनी केली. या मागणीसाठी 1 नोव्हेंबरला दिल्लीत 63 अधिक संघटनांच्या सहभागानं चलो दिल्ली आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यापूर्वी 2 ऑक्टोबरला तालुका स्तरावर सत्याग्रह आणि 25 ऑक्टोबरला जिल्हा स्तरावर मोर्चे काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
5: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अमृत 2 अंतर्गत शहरात सुरू असलेली सर्व कामं गुणवत्तापूर्ण पद्धतीनं 2027 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. रामगिरी या शासकीय निवासस्थानी झालेल्या आढावा बैठकीत अमृत 2 मधील विकास कामं तसंच पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन आणि पुनरुज्जीवन प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. रस्ते खोदकाम आणि पुनर्भरणाच्या निकृष्ट कार्यपद्धतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. सिमेंट रस्त्यांच्या पुनर्भरणासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करावा आणि कामात कचुराई करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले. भविष्यातील रस्ते खोदकाम आणि पुनर्भरणासाठी संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन सर्वसमावेशक धोरण तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पोहरा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी विविध ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. जयताळा इथं 10 MLD आणि चिखली इथं 35 MLD क्षमतेचं STP तर चिजभवन, बीडीपेट आणि सोमलवाडा इथं पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 335D वरील सुमारे 8.9 किलोमीटर लांबीच्या आणि 998 कोटी रुपये खर्चाच्या कमाल चौक ते दिघोरी उड्डाणपुलाचं आज लोकार्पण होणार आहे. हा कार्यक्रम पावसाच्या शक्यतेमुळे कविवर्य सुरेश भट सभागृह इथं होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती असेल. उड्डाणपुलामुळे इंदोरा, पाचपावली, अग्रसेन चौक, अशोक चौक मार्गे दिघोरीपर्यंतची वाहतूक अधिक सुरळीत होऊन प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे 2 रेल्वे क्रॉसिंगमधून होणाऱ्या वाहतुकीच्या अडथळ्यापासून नागरिकांची सुटका होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त

उड्डाण पुलाला डॉक्टर केशव बळीरामपंत हेडगेवार यांचं नाव देण्यात आलं आहे. सम्राट अशोक चौकातील अशोक स्तंभ, अशोक चक्र तसंच रंगीबिरंगी स्तंभ हे उड्डाण पुलाचं विशेष आकर्षण असणार आहे. भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची रक्कम तातडीनं खात्यावर जमा करावी अशी मागणी माजी खासदार सुनील मेंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मागणीला प्रतिसाद न मिळाल्यास 5 ऑक्टोबरला साकोली इथं भारतीय किसान संघाच्या वतीनं भव्य शेतकरी मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला. या मोर्चाला सुनील मेंढे यांनी पाठिंबा दर्शवला असून काँग्रेस नेते नाना पटोलेही सहभागी होणार असल्याचा दावा किसान संघानं केलाय. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात आधारभूत धान खरेदी केंद्रातून नारायणी राईस मिल बोद्रा इथं जाणारा शासकीय धानाचा ट्रक छत्तीसगडच्या दिशेनं जाताना आढळून आला होता. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या तपासात धान परराज्यात पाठवल्याचं निष्पन्न झालं आहे. अकोला जिल्ह्यातील वाडेगावसह परिसरातील बहुतांश भागात गेल्या 1.5 महिन्यापासून पावसानं मोठी ओढ दिल्यानं खरीप हंगाम संकटात आला आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत धावणाऱ्या शालिमार एलटीटी शालिमार एक्सप्रेसला तात्पुरता अतिरिक्त AC 3 कोच जोडण्यात येणार आहे. शालिमार एलटीटी एक्सप्रेसला 9 ते 25 सप्टेंबर तर एलटीटी शालिमार एक्सप्रेसला 21 ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. हवामान. नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात आगामी काही तासात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन आज जपानमध्ये झालं. या कार्यक्रमाला भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. TET पेपर फुटी प्रकरणी 3,500 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल. अमृत 2 अंतर्गत सर्व कामं मार्च 2027 अखेर पूर्ण करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरातील आढावा बैठकीत निर्देश. आणि 8.9 किलोमीटर लांबीच्या आणि 998 कोटी रुपये खर्चाच्या नागपुरातील कमाल चौक ते दिघोरी उड्डाण पुलाचं आज होणार लोकार्पण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. आकाशवाणी नागपूर

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशभरातल्या 51,000 अधिक युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप। राज्यातल्या सुमारे 1200 जणांना लाभ। संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन। लोडशेडिंग बंद होणार। रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पायउतार। आणि जपानमध्ये आशियाई स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन। मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक। देशातल्या युवकांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती कौशल्य शिकवणं आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। 20व्या रोजगार मेळाव्यात त्यांनी 51,000 जास्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं त्यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार युवांचं शिक्षण आणि कौशल्यातही बदल व्हावेत असा प्रयत्न सरकार करत आहे। खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले। जवळपास 1,00,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह सुरू केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेद्वारे साधारण 2 कोटी युवांना रोजगार मिळण्यात मदत होईल अशी माहिती त्यांनी दिली। गेल्या काही वर्षात जवळपास 40 देशांबरोबर भारतानं मुक्त व्यापार करार केले असून यामुळे देशातल्या युवकांसाठी संधींची नवी दारं खुली होत आहेत असं त्यांनी सांगितलं। भारताच्या युवा शक्तीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत। भारतातल्या स्टार्टअप्सची कहाणी आता फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली नाही अशी ग्वाही त्यांनी दिली।
2: आज करीब आधे रेकॉग्नाइज्ड स्टार्टअप टियर 2 और टियर 3 शहरों में है। यानी आज गांव कस्बे और छोटे शहर का युवा भी भारत की नई इकॉनॉमी में अपनी भूमिका बड़ी बना रहा।
1: देशात विविध 45 ठिकाणी आज रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाण्यात, नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं। या 4 शहरांमध्ये मिळून एकंदर 1,186 नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे।
0: राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली। मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे। दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली। या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। उपग्रहाच्या माध्यमातून विमा संरक्षणाबाबतची बाब तातडीनं केंद्र सरकारच्या निदर्शनाला आणून दिली जाईल असं ते म्हणाले। पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक आणि अचूकपणे तातडीनं पूर्ण करावेत। या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता प्रशासनानं घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले। दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये। चारा आणि पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करावं असंही भरणे यांनी सांगितलं। कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता होताच टप्प्याटप्प्यानं कर्जमाफी देण्यात येईल। कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज

उपलब्ध करून द्यावे तसंच कर्जमाफीची यादी संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करावी असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यात सध्या विजेचा तुटवडा नाही त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात लोडशेडिंग होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी दिलं. हिंगोली जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त गावांची समाजमाध्यमावर जाहीर झालेली यादी बनावट असून शेतकरी आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या पिकांची आणि पर्जन्यमानाची वस्तुस्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळाबाबत शासनस्तरावरून निर्णय झाल्यानंतर संबंधित यादी आणि आदेश अधिकृत माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येईल असं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि इतर 7 जणांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरून पायउतार होण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. त्यानंतर त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. संचालक पदाच्या 10 वर्षांच्या कालमर्यादेचं उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं हे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बँकेच्या एका भागधारकानं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई झाली. गेल्या वर्षी मंजूर झालेल्या बँकिंग कायद्यात संचालकांना कमाल 10 वर्षांची कालमर्यादा घालून दिली आहे. त्यानुसार कारवाई करण्यासाठी सहकार विभागानं सहकार आयुक्तांना पत्र पाठवलं होतं तरीही निर्देशांचं पालन न झाल्यानं भागधारकानं न्यायालयात धाव घेतली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज गौरी विसर्जन. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गौरींबरोबर गणरायाचं विसर्जनही करण्यात येतं. गौरी गणपती विसर्जनासाठी प्रशासनानं राज्यभरात ठिकठिकाणी मनोरे, प्रसाधनगृह, निर्माल्य कलश, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. विसर्जनानंतर कोकणातून मुंबई पुण्यात परतणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागानं आजपासून आठवड्याभरात 2507 जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या मुदगाव इथं असणाऱ्या श्री ज्योतिर्लिंग गणेशोत्सव मंडळानं यंदा डॉल्बीच्या खर्चातून जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट वाटप करण्यात आलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेचे सचिव विश्वजित कोवासे यांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्या आश्रमशाळेतल्या 3 विद्यार्थिनींचा विषारी सापानं दंशामुळे मृत्यू झाल्यानंतर महिनाभरापासून ते फरार होते. त्यांना न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार मारुतराव कोवासे, सचिव विश्वजित कोवासे, मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार आणि अधीक्षक भास्कर भोयर यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर प्रशांत ताटपल्लीवार आणि भास्कर भोयर यांना अटक झाली होती, तर उर्वरित तिघ फरार होते. सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर राहून ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ कारखान्याला ऊस पुरवठा करतात या आधारावर सभासदत्व देता येणार नाही, असं साखर आयुक्तालयानं स्पष्ट केलं आहे. सहकारी साखर कारखान्याचे सभासद संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रातले रहिवासी असणं बंधनकारक आहे, असे स्पष्ट निर्देश साखर आयुक्त डॉ संजय कुलते यांनी नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे दिले आहेत. रेल्वे मंत्रालयानं मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातल्या 7 रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यासाठी सुमारे 200 कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद करायला मंजुरी दिली आहे. मोहोळ, मुंडेवाडी, बाळे, सोलापूर, होडगी जंक्शन, होडगी ए केबिन, शहाबाद आणि वाडी जंक्शन इथं इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात सेवा संकल्प अभियानाची आज सुरुवात झाली. यात वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरी तसंच बाईक रॅलीद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. जपानच्या मिझुहो पार्क अॅथलेटिक स्टेडियम इथं आज 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं. जपानचे सम्राट नारुहितो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भारताच्या 501 सदस्यीय पथकाचं

नेतृत्व, दोनदा ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालणारी मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. या स्पर्धेतले काही सामने याआधीच सुरू झाले असून भारताच्या महिला क्रिकेट संघानं जपानवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांचा सामना बांगलादेशबरोबर होणार आहे. तर आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच होत असलेल्या टेकबॉल खेळात भारताच्या क्विम्सी डिसोझा हिला इंडोनेशियाच्या खेळाडूविरोधात पराभव पत्करावा लागल्यानं आता कांस्य पदकासाठी तिचा सामना उद्या जपानच्या युईना साकामोटो हिच्याबरोबर होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर टोलनाक्यावर 1,13,00,000 रुपयांचा गुटखा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. मध्य प्रदेशातून हा गुटखा आणला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. नैऋत्य मान्सूननं दक्षिण राजस्थानच्या काही भागातून माघार घेतल्याचं भारतीय हवामान विभागानं कळवलं आहे. येत्या 3-4 दिवसात राजस्थानच्या इतर भागातून तसंच पंजाब, सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागातून मान्सूननं माघार घेण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यातून 5 ऑक्टोबरपासून मान्सूनची माघारी सुरू होईल असा अंदाज आहे. 4 जूनपासून आजपर्यंत देशात सरासरीपेक्षा 15% कमोस पाऊस पडला. एल निनोच्या प्रभावामुळे एकूण पर्जन्यमानात घट झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरातल्या 51,000 अधिक युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तपत्रांचं वाटप. राज्यातल्या सुमारे 1,200 जणांना लाभ. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावरून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील पायउतार. आणि जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05. आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या युवकांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्य शिकवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन। संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन। लोड शेडिंग बंद होणार। जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन। मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक। आणि नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात। पश्चिम राजस्थानच्या काही भागातून माघार। देशातल्या युवकांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती कौशल्य शिकवणं आणि नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। 20व्या रोजगार मेळाव्यात त्यांनी 51,000 जास्त युवांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं त्यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार युवांचं शिक्षण आणि कौशल्यातही बदल व्हावेत असा प्रयत्न सरकार करत आहे। खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले। जवळपास 1,00,000 रुपयांच्या तरतुदीसह सुरू केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेद्वारे साधारण 2 कोटी युवांना रोजगार मिळण्यात मदत होईल अशी माहिती त्यांनी दिली। गेल्या काही वर्षात जवळपास 40 देशांबरोबर भारतानं मुक्त व्यापार करार केले असून यामुळे देशातल्या युवकांसाठी संधींची नवी दारं खुली होत आहेत असं त्यांनी सांगितलं। भारताच्या युवा शक्तीकडून जगाला मोठ्या अपेक्षा आहेत। भारतातल्या स्टार्टअप्सची कहाणी आता फक्त मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली नाही अशी ग्वाही त्यांनी दिली।
2: आज करीब आधे रेकॉग्नाइज स्टार्टअप Tier 2 और Tier 3 शहरों में है, यानी आज गांव, कस्बे और छोटे शहर का युवा भी भारत की नई इकोनॉमी में अपनी भूमिका बड़ी बना रहा है।
1: देशात विविध 45 ठिकाणी आज रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाण्यात, नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत या कार्यक्रमात भाग घेतला आणि नियुक्तीपत्रांचं वाटप केलं। या 4 शहरांमध्ये मिळून एकंदर 1,186 नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे।
0: राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली। मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे। दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली। या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। उपग्रहाच्या माध्यमातून विवा संरक्षणाबाबतची बाब तातडीने केंद्र शासनाच्या निदर्शनाला आणून दिली जाईल असं ते म्हणाले। पीक विम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग काळजीपूर्वक आणि अचूकपणे तातडीने पूर्ण करावेत। या प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता प्रशासनाने घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले। दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये। चारा आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे असंही भरणे यांनी सांगितलं। पश्चिम बंगालच्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतले काँग्रेसचे उमेदवार मिलन प्रधान यांना काल अटक झाल्यानंतर एका स्थानिक न्यायालयानं त्यांना 3 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। नंदीग्राममध्ये 2007 साली जमीन अधिग्रहणाविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान दंगल घडवणं, हत्येचा प्रयत्न, अपहरण, धमकी देणं यासह शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल होते आणि 4 अटक वॉरंट प्रलंबित होते त्याअंतर्गत त्यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली। तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी गटाच्या उमेदवारानं या पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ममता यांनी प्रधान यांना पाठिंबा जाहीर केला होता। त्यानंतर अवघ्या काही तासात प्रधान यांना अटक करण्यात आली। मतदानाच्या आधी विरोधी

पक्षाला लक्ष्य करण्यासाठी ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांनी केला आहे, तर भाजपाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान रेजीनगर मतदारसंघाच्या तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी गटाचे उमेदवार रबीउल आलम चौधरी यांनी आज निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली, पण त्यानंतर 2 तासांच्या आतच हा निर्णय मागे घेतल्याचं जाहीर केलं. मध्य प्रदेशच्या आगर माळवा जिल्ह्यात आज पहाटे एक कार नाल्यात पडून झालेल्या अपघातात 3 बालकांसह 8 जण ठार झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्य निधीतून मृत व्यक्तींच्या वारसांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत प्रधानमंत्र्यांनी जाहीर केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं 3 महत्वाच्या जागांवर विजय मिळवला आहे. यश दबासनं अध्यक्ष, रिया छावडीने सचिव, तर लक्ष्य राज सिंहने सहसचिव पदावर विजय मिळवला. अपक्ष उमेदवार दीपांशु शोकीन उपाध्यक्ष पदावर निवडून आला. दरम्यान NSUIचा अध्यक्षपदाचा उमेदवार विजय शंकर मीणा यानं निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप करत याविरोधात दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा दिला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांची पणती आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांची नात नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेवर निवडून आल्या आहेत. विविध शिक्षण संस्था चालवणाऱ्या विखे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक विखे पाटील यांची त्या कन्या आहेत. स्टॉकहोम शहर मतदारसंघात 13 सप्टेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर त्या निवडून आल्या. 41 वर्षांच्या नीला विखे पाटील यांनी यापूर्वी स्वीडनच्या प्रधानमंत्री कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणून काम केलं आहे. जपानच्या मिझुहो पार्क ॲथलेटिक स्टेडियम इथं आज 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं. जपानचे सम्राट नारुहितो यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भारताच्या 501 सदस्यांच्या पथकाचं नेतृत्व 2 वेळा ऑलिम्पिक पदकाला गवसणी घालणारी मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या क्रीडापटूंना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येक खेळाडूनं कठोर परिश्रम घेत समर्पण आणि दृढनिश्चय अंगी बाळगला असून देशाला त्यांचा अभिमान आहे. हे सर्व खेळाडू उत्तम खेळ करत स्पर्धेवर आपला ठसा उमटवतील असं त्यांनी म्हटलं आहे. या स्पर्धेतले काही सामने याआधीच सुरू झाले असून भारताच्या महिला क्रिकेट संघानं जपानवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांचा सामना बांगलादेशबरोबर होणार आहे, तर आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच होत असलेल्या टेक बॉल खेळात भारताच्या क्विम्सी डिसुझा हिला इंडोनेशियाच्या खेळाडूच्या विरोधात पराभव पत्करावा लागल्यानं आता कांस्य पदकासाठी तिचा सामना उद्या जपानच्या युईना साकामोटो हिच्याबरोबर होणार आहे. नैऋत्य मोसमी पावसानं पश्चिम राजस्थानच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. येत्या 3-4 दिवसात राजस्थानच्या इतर भागातून तसंच पंजाब, सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागातून मान्सूननं माघार घेण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल असा अंदाज आहे. देशात 4 जूनपासून आजपर्यंत सरासरीपेक्षा 15% कमी पाऊस पडला. एल निनोच्या प्रभावामुळे एकूण पर्जन्यमानात घट झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या संदर्भात सुरू असलेले गैरप्रकार रोखण्यासाठी काल एका आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या आदेशानुसार काही विशिष्ट परिस्थितीत H-1B व्हिसासाठी 1 लाख अमेरिकन डॉलर्सचं शुल्क आकारण्याच्या नियमाला आणखी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मात्र सध्या अमेरिकेत विद्यार्थी व्हिसावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क लागू नाही. अमेरिकेतल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यासाठी त्यांच्या नियोक्त्यांनी केलेल्या नियोजनाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश अमेरिकेच्या परराष्ट्र, कामगार आणि अंतर्गत सुरक्षा मंत्रालयांना देण्यात आले आहेत. मूळ अमेरिकन कर्मचाऱ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी हा आदेश काढला गेला आहे. ऑक्टोबरपासून सबसिडी असलेलं घरगुती वापराचे LPG सिलेंडर घेण्यासाठी आधार संलग्न बायोमेट्रिक पडताळणी सरकारनं बंधनकारक केली आहे. यामुळे योग्य ग्राहकांपर्यंत LPG सिलेंडर पोहोचेल असं सरकारनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या युवकांना भविष्यासाठी आवश्यक कौशल्य शिकवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील

असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रोजगार मेळाव्यात प्रतिपादन. संकटग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन. लोड शेडिंग बंद होणार. जपानमध्ये आशियाई स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन. मनू भाकर आणि पवन सेहरावत भारतीय संघाचे ध्वजवाहक. आणि नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. पश्चिम राजस्थानच्या काही भागातून माघार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात श्रोते हो, 107.1 MHz पर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचबल, तुमच्याकरता सादर करतोय तुमची सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सुरेल आविष्कार, अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन। आणि आजच्या वंदन कार्यक्रमात रविवारच्या प्रसन्न सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत।

मित्रांनो, आपल्या बाप्पाचा लाडक्या बाप्पाचा गणपती बाप्पाचा उत्सव सुरू आहे. आणि बघा ना, 14 तारखेला म्हणजे गेल्या सोमवारी गणरायांचं आगमन झालं, मग 1.5 दिवसाचे गणपती झाले, त्यांचं विसर्जन झालं, 5 दिवसाचे झाले, आणि काल गौरी विसर्जनसुद्धा होतं. आणि त्यामुळे आज सकाळी स्टुडिओत येताना, सकाळी इथं टॅक्सी करून येत होतो घरातनं, तर आजचं दृश्य आणि एरवीच्या सकाळचं दृश्यात फरक होता. चौपाटीवरून

अथवा टॅक्सी आली. आज भरपूर गर्दी होती. बहुतेक गणपती विसर्जन म्हणजे ज्यांच्याकडे गौरी गणपती एकत्र असतात ते विसर्जन झाल्यानंतर लोक बहुतेक थांबली असतील आणि चौपाटीपासून साधारण मरीन लाईन्स नरीमन पॉईंट इथपर्यंत भरपूर गर्दी दिसत होती आज रस्त्याला. रोषणाईसुद्धा होती रस्त्यांवरती आणि अनेक कुटुंब नरीमन पॉईंटच्या कट्ट्यावरती मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावरती गप्पा मारताना दिसत होते. कदाचित वेगवेगळ्या ठिकाणी मंडपात गणपतीचं दर्शन घेऊन आले असतील आणि मग पहाटेची पहिली ट्रेन चर्चगेटवरनं मिळण्यासाठी किंवा व्हीटीवरनं मिळण्यासाठी CST वरनं मिळण्यासाठी वाट बघत असतील. एक जस्ट निरीक्षण होतं म्हणून ते सांगितलं की एरवीची सकाळ जेव्हा मी येत असतो त्यावेळेला सुनसान रस्ता असतो पण आजची सकाळ ही अशी गर्दीची सकाळ होती कारण आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव सुरू आहे. मंडपात रोषणाई आहेच आणि तुम्हीसुद्धा कदाचित आता कुठल्या एखाद्या गणपतीच्या दर्शनाला असाल मंडपामध्ये आणि कदाचित आमचा कार्यक्रम ऐकत सुद्धा असाल.

श्री गजानन जय गजानन जय जय गणेश मोरया। गणपतीच्या नावाचा हा जप आज पहाटे पहाटे ऐकून खूप छान वाटलं, प्रसन्न वाटले असणार तुम्हाला। मित्रांनो, अष्टविनायकातल्या 8 स्थानांचं वर्णन करणारं अष्टविनायक चित्रपटातलं गीत आपण अनेकदा ऐकत असतो, पण आपल्याकडे अष्टविनायक गीते नावाचा एक अल्बम आलेला होता। मी पूर्वी रेकॉर्ड्स होत्या, मग नंतर CD प्रकाशित झाली आणि त्यामध्ये 8 गणपतींची वेगवेगळी 8 गीतं होती। त्यातलं लेण्याद्री आणि महड इथला वरदविनायक आणि लेण्याद्रीतला गिरिजात्मज, त्यामुळे महडच्या वरदविनायकाचं वर्णन करणारं गीत सुरुवातीला आणि नंतर लेण्याद्रीचं गिरिजात्मजाचं। लागोपाठ ऐकूया।

मित्रांनो, गणपती उत्सव लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि तुम्हाला माहितीच आहे की मुंबईमधला पहिला सार्वजनिक श्री गणेशोत्सव गिरगावातल्या केशवजी नाईकांच्या चाळीमध्ये सुरू झाला. अनेक ठिकाणी सध्या हा जो बाप्पाचा उत्सव आहे त्यांनी शतक महोत्सवसुद्धा म्हणजे 100वं वर्षसुद्धा पार केलेलं आहे. त्याबद्दल आज मी कार्यक्रमाच्या म्हणजे रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये आज आपण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबद्दल मी बोलणार आहे. 8 वाजेपर्यंत मी तुमच्यासोबत आहे आणि आत्ता आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये गणपती उत्सवाच्या निमित्ताने गणपतीविषयक भक्तिगीता ऐकतोय पूर्वार्धामध्ये. मग गीतरामायण असेल आणि त्यानंतर पुढच्या टप्प्याकडे आपल्याला वळायचं आहे. पण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची माहिती मी तुम्हाला देणार आहे आज 7:20 रेनबो फंडेच्या उत्तरार्धात.

0: कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात होते. 5:30 झालेत. 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर आपण ऐकत आहात आपली सकाळ स्वरमय करणाऱ्या संगीतमय सूर्याविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्तिसंगीताचा कार्यक्रम वंदन. आजचा वंदन कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचबल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचा प्रारंभ गदी माडगुळकरांच्या गीतरामायणानं. गायक आणि संगीतकार सुधीर फडके. मित्रांनो, गीतरामायणातलं आज कुठलं गीत असेल नक्की कळेलच काही क्षणात. फरमाईश करण्याकरता व्हॉट्सअप क्रमांक आणि अभिप्रायांसाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657661071. 86 57 66 10 71. दूरध्वनी क्रमांक 45 15 41 32 आणि 45 15 41 33. तुमच्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत आहे. काही क्षणातच गीतरामायण.
1: आणि श्रीरामांना लाडीकपणाने म्हणू लागले.